पहिले नमन तुका गणराया, श्री गणराया. हे गणराया, सगळ्यांक सुखान दवर, खुशाल दवर, तुझ्या पांया कडेन दवरून वायट सगळे पयस करून सगळ्यांक सुखाची वाट दाखय, कारण तूच आमचो आदार, तूच आमचो आदार. मोगाळ आयकुप्यानो, तुम्ही ऐकतात आमचो आदार ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार. सकाळची 6:18 56 सेकंद जातात. मुखार ह्याच कार्यावळींत ऐकुया अजित कडकडे हांचो आवाज.

देवाक नमस्कार करूया. आयच्या दिसा नमन करून आयचो दीस सुरू करून फुडल्या गजालींचेर लक्ष दिवया. वर्तमान काळांत जगुया आनी जिवीत फुलोवया. मोगाळ कुप्यानो, तुमी आयकतात आमचो आदार ही कार्यावळ. मुखार ह्याच कार्यावळींत तुमकां आयकुपाक दिता जगजीत सिंग आनी चित्रा सिंग हांचो आवाज.

गायनान राग बसंत मुखारी गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ 11:05 आईच्या अस्तुरी ह्या कार्यावळीत ऐकूया सुचिता प्रभू मलकर्णेकर हांची मुलाखत घेऊपी उषा नाईक आणि त्याच्या उपरांत स्वर संगम ही कार्यावळ ऐकू पेनो ही आशिल्ली आयच्या सकाळच्या सभेंत वितरावपी कार्यावळींची अरुपरेषा म्हादय चॅनलार

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

14 जून दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. 14 जून हो दीस जागतीक रक्तदाता दीस म्हणून आमी पाळटात. रक्तगट प्रणालीचो सोद घेवपी शास्त्रज्ञ नोबेल पारितोशीक विजेते कार्ल लँडस्टेनर हांचो आयज जल्माचो दीस. तांचो हो जल्माचो दीस जागतीक रक्तदाता दीस म्हणून पाळटात. जागतीक रक्तदाता दिसाचे उद्दिष्ट म्हळ्यार सुरक्षीत रगत आनी रगत उत्पादनाच्या गरजे खातीर जागतीक जागृकता वाडवप हे आसा. हो दीस जे रक्त दितात त्या रक्तदात्यांचे आभार मानप आनी तांच्या उपकार आठवप हाचेर भर घालता. आयज आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला हांचो जल्माचो दीस. कुमार मंगलम बिर्ला हे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स हाचे मुखेली, तशेंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद हांगाचे कुलपती. बिर्ला हांणी तांचे पिता आदित्य विक्रम बिर्ला हांच्या मरणा उपरांत 1995 वयाच्या 28 वर्सा बिर्ला समूहाचे अध्यक्षपद सांबाळे. तांचे कारकिर्दींत आपल्या ग्रुपाक तांणी फायदो मेळोवन दिलो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हांचो आयज वाडदीस, तशेंच अभिनेता सुशांत सिंग राजपूत हांचो स्मृतीदीस. केदारनाथ, एमएस धोनी, शुद्ध देसी रोमांस अशा फिल्मांनी काम करपी सुशांत सिंग राजपूत. आनीकय खुबश्यो म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता आयचो हो दीस. महर्षी धोंडो केशव कर्वे हांणी

0: अनाथ बालिकाश्रम संस्था स्थापन केली आयचे दिसा 14 जून 1896 हे दिसा. तर आज जल्मल्ले माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी दिवान प्रेमचंद 1916 वर्सा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचोय जल्माचो दीस आयचो 14 जून 1947 वर्सांतलो. तर भारतीय हिंदी चित्रपट आणि दूरदर्शक मालिका अभिनेत्री किरण अनुपम खेर हांचोय आज जल्माचो दीस. चीनान पहिल्या हायड्रोजन बॉम्बाची चाचणी केली तो दीस आयचो 14 जून 1967 वर्सांतलो. तर पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रुद्रवीणा वादक भारतीय संगीतकार असद अली खां हांचो आज स्मृती दीस. नाटककार गोविंद बल्ला देवल हांचो आज स्मृती दीस. तांचो जल्म 13 नोव्हेंबर 1855 हे दिसा सांगली हांगा जालो. गोविंद बल्ला देवल अमर जाले ते नाटककार म्हणून. संगीत आणि गद्य अशी 7 नाटकां ताणी बरयली. मृच्छकटीक शारदा अशा नाटकातल्यान मराठी रंगभूमीक ताणी स्वतःची वळख करून दिली. सामाजिक रंगभूमीची बुनियाद घालपी गोविंद बल्ला देवल हे 14 जून 1916 हे दिसा ह्या संसाराक अंतरले. आज तांचो स्मृती दीस. तर अशो अनेक खास घटना नोंद करता आयचो हो खास दीस 14 जून.
1: दिन विशेष.

ऐकूपनो, तुम्ही ऐकतात शुभ प्रभात ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार. सकाळची 7 वरां जावन 10 मिनटां जायत येतात. ऐकूया निशा निगाळे हांचो आवाज.

0: ऐकुप्यानो तुमची आमची भेट परत एक फाउट शुभप्रभात ह्या कार्यावळीन जातली, पण आता आम्ही ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.
1: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो देता. गोंयच्या पर्यटन खात्यान 2026-27 पर्यटन मोसमा खातीर बीच शॅक्स, खासगी कुटीर आनी कॉटेजच्या नोंदणी आनी नुतनीकरण प्रक्रियेक नेटान सुरवात केल्या. 15 जुलय मेरेन नुतनीकरण अर्ज करपाची मेकळीक आसा. फाटल्या वर्सा खात्यान उत्तर गोंयान 236 आनी दक्षीण गोंयान 98 शॅक्स थारावन दिल्ले. उत्तर गोंयान 263 आनी दक्षीण गोंयान 98 शॅक्स थारावन दिल्ले आनी सगळे चालक आतां नुतनीकरणा खातीर पात्र आसात. अर्ज फॉर्म पर्यटन खात्याच्या अधिकृत वेबसायटीचेर उपलब्ध आसा. सगळे अर्ज पाट्यार पर्यटन खात्याच्या मुखेल कचेरींत आनी दक्षीण गोंया खातीर माथानी सालदाना कॉम्प्लेक्सच्या दक्षीण विभाग कचेरींत दरेक कामाच्या दिसा सांजवेळा 5 वरां मेरेन स्विकारतले. नुतनीकरणा खातीर अर्जदारांनी जागेची मालकी किंवा भाडे करार पत्र, साईट प्लॅन गरज आसा ते गोंय दर्यादेग क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचो ना हरकत दाखलो, नोंदणी खातीर सोपूतपत्र आनी अग्निशामक सेवा संचालनालया कडल्यान मेळिल्लो ना हरकत दाखलो ही कागदपत्रां सादर करची पडटली अशें पर्यटन खात्यान कळीत केलां. दक्षीण गोंयांतले राष्ट्रीय महामार्ग आनी म्हत्वाचे जंक्शन्स आतां एआय कॅमेराच्या देखरेखी खाला येतले. दक्षीण गोंय जिल्ह्यांतल्या 86 सुवातींनी कृत्रीम बुद्धिमत्तेचेर आदारिल्ली सिग्नल प्रणाली बेगीनूच चालीक लायतले. शारांतल्या मुखेल जंक्शनाचेर येदारदारीची गर्दी उणी करपा खातीर आनी रस्त्याची सुरक्षितताय सुदारपा खातीर एआय प्रणाली आशिल्ले कॅमेरा बसयतले अशें दक्षीण गोंय पुलिसांनी सांगले. सुरवेक एआय कॅमेरा लावपाक 49 सुवाती वेचून काडल्या अशें येरादारी पुलीस अधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाय हांणी सांगले. बोरींतल्या विवेकानंद विद्या प्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयान 2 दिसांचो फुकट पुस्तक महोत्सव घडोवन हाडलो. उक्तावण सुवाळ्याक विवेकानंद विद्या प्रसारक मंडळ वेवस्थापक मीनानाथ उपाध्ये, पत्रकार दुर्गा प्रसाद पै, सचिव रत्नाकर देसाय, विश्वंभर देवरी, महाविद्यालयाचे प्राचार्य अच्युत पेडणेकार, ग्रंथपाल सोनिया देसाय आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. मानेस्तांनी पारंपारीक दिवली पेटोवन कार्यावळीचें उक्तावण केलें. ह्या वेळार उलयतना मीनानाथ उपाध्ये हांणी स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळा कडल्यान वेगवेगळे शिक्षणीक आनी सामाजीक उपेगी कार्यावळी घडोवन हाडटात आनी विद्यार्थ्यांक तांच्या फुडाराच्या जिवितांत उपेगी पडटले अशे जायते उपक्रम महाविद्यालयान सदांच चालीक लायल्यात अशी माहिती दिली. दिवचल मतदारसंघांतल्या मुळगांवा श्री केळबाय देवी मंदीर वाठारांत विद्युत रोशणाई कामाचो बुन्यादी फातर बसोवपाचो सुवाळो दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेट्ये हांचे हस्तुकी जालो. दिवचल मतदारसंघांतल्या मुळगांवात श्री केळबाय देवी मंदिराकडे जाल्ल्या ह्या बुन्यादी फातर बसोवपाच्या कार्यावळीक आमदार चंद्रकांत शेट्ये हांच्या संगतान जिल्हा पंचायत वांगडी पद्माकर मळीक, थळावे सरपंच, देवस्थान समितीचे अध्यक्ष आनी हेर जाळवणदार हजर आशिल्ले. आमदार शेट्ये हांणी सांगले, दिवचल मतदारसंघाच्या सर्वांगीण उदरगती खातीर आमदार या नात्यान आपूण सदांच वावुरतलो. प्राध्यापक मंगला कपूर हांकां अंदू वर्साचो पद्मश्री पुरस्कार फावो जाला, तांच्या विशीं जाणून घेवया.
2: I was in the hospital for 6 years. My mother

0: आयकुप्यानो, आयच्या सप्तसूर ह्या कार्यावळींत आयकुया राग हामीर, लेखन संशोधन आनी निवेदन पंडीत योगराज नायक.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर.
2: वेगवेगळ्या रागांचेर आधारित आशिल्ली सप्तसूर ही कार्यावळ घेऊन हांव योगराज तुमकां परतून एकदां हुनहुनीत येवकार दिता. सप्तसूर ह्या कार्यावळीन आमी वेगवेगळ्या रागांची वळख करून घेता. ती वळख आमी तुमकां वेगवेगळीं पदां आयकून करून दितात. आमचो प्रयत्न होच आसता की जेन्ना जेन्ना तुमी ही पदां आयकतात, वेगवेगळ्या रागांचेर आधारीत आशिल्लीं पदां आयकतात, तेन्ना तेन्ना त्या त्या वेळार तो राग तुमच्या नजरे मुखार येवचो असो आमचो प्रामाणीक प्रयत्न आसता. तर आयकुप्यानो, आजच्या कार्यावळीन आमी आयकुया आणि ओळख करून घेऊया राग हमीराची. तर आयकुप्यानो, आयचो राग हमीर तसो खूपच लोकप्रिय. हमीर हो राग रातच्या प्रथम प्रहराक गावपाचो. कल्याण थाटाचो हो राग आयकुपाक खूपच गोड. हाचे आंग तसे वक्र, जाती हाची संपूर्ण, वादी दैवत आणि संवादी गंधार असे शास्त्र मानता. ह्या रागाची आणि माहिती देऊच्या पहिली ऐकूया ह्या रागाचे आरोह अवरोह आणि ह्या रागाची पकड.

आमच्या राग संगीतात प्रत्येक रागाच्यो तीन गती असतात असे मानतात. अश्वगती, अश्वगतीचे जे राग असतात ते घोड्याच्या चालीन चालतात. गजगती, हातून जे राग येतात ते हत्तीच्या चालीन चालतात, म्हणजे उदाहरणार्थ दरबारी सारखे राग. आणि मंडूक गती, म्हणजे बेडकाच्या गतीन चलपी राग, म्हणजे त्यांचे जे चलन असतं ते त्या त्या तऱ्हेन वता. तर हमीर हो राग मंडूक गती हातून येता आणि थोडासो अश्वगतीनूय असा त्याचे हे. मंडूक गती म्हणजे किती, तर एका स्वरावयल्यान एकदम तिसऱ्या चौथ्या स्वराचे उडी मारप असे प्रकार जातात. हातून तान तानबाजी करपाक भरपूर वाव असता अशा तऱ्हेच्या रागांक मंडूक गती असे म्हणतात. तर ह्यो असा तीन गतीत. तर हो राग हमीर जो असा हातून आलाप तर असताच प्रत्येक रागान, पण तान एक चढ महत्व असा. तर आम्ही आता एक ह्या रागातली एक खानदानी बंदिश ऐकूया. किराणा घराण्याची बंदिश असा, गातात जयतीर्थ मेवंडी आणि तातून थोडं ताने व राग कसं दिसतं ते आम्ही ऐकूया.

रागसंगीतातली जी घराणी असतात वेगवेगळी, त्या एकेका घराण्याचो अभ्यास करपाक आपलं संपूर्ण आयुष्य अपुरे पडता. पण काही लोक असे आशिले की या तिन्ही घराण्यांचेर त्यांचे प्रभुत्व आशिले. तर असेच एक थोर विद्वान जाऊन गेले, देवगंधर्व म्हणताले त्यांना, ते म्हणजे भास्करबुवा बखले. हांची तिन्ही घराण्यांचेर हुकमत आशिली.

आमच्याकडे चिजांचो आणि वेगवेगळ्या रागांचे असंख्य असे भांडार आशिले. ह्या भांडाराचा उपयोग त्यांनी नाट्यसंगीताद्वारे आमचे अभिजात राग संगीत लोकांपर्यंत पावपा खातीर खूपच प्रयत्न केले आणि नाट्यसंगीताद्वारे वेगवेगळे चिजो घेऊन त्या चिजांच्या आधारित अशी नाट्यगीता बांधून सामान्य लोकांपर्यंत नाट्यसंगीताद्वारे शास्त्रीय संगीत पावले. तर ऐकूया त्यांचीच एक रचना, हमीर रागाचेर आधारित आशिली ही नांदी, नाटक स्वयंवर, आणि हाचे संगीत दिला पंडित भास्करबुवा बखले हाणी.

तर ही आशिल्ली तुमकां आमकां सगळ्यांकूच खबर आशिल्ली आणि प्रत्येक गावान नाटकां पयली गातात ती नांदी आशिल्ली राग हमीराचेर. तर आता ऐकूया नौशादजींचे संगीत आशिल्ले पद राग हमीराचेर आधारित आसा. हेय पद खूपच प्रचलित आणि लोकप्रिय आसा आणि कोहिनूर चित्रपटा खातीर हे गायला मोहम्मद रफी हाणी.

हे आशिल्ले नौशादजीच्या संगीत आशिल्ले एक सर्वांग सुंदर असे पद. तर आता ऐकूया आम्ही हमीर राग शास्त्रीय संगीतान. पण त्याच्या पहिली हे लक्षणगीत तुम्ही ऐकात. कल्याणही के मेल मे दोनो मध्यम जान, कल्याणही के मेल मे दोनो मध्यम जान, धग वादी संवादी सो राग हमीर बखान. तर ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा हांनी गायिल्लो राग हमीर.

तर ऐकूब्यानो, आता ऐकूया एक मराठी चित्रपट गीत. हो चित्रपटही तसं खूप जुनो, साधारण 1967 सालचो असू येत. चित्रपटाचे नाव असं बायकोचा भाऊ, आणि हे पद संगीतबद्ध केला वसंत प्रभू हाणी, आणि गायला आशा भोसले हाणी. तर ऐका.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे

लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVSनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळं चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्रं निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतींमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग महानगरं तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.
इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील

एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरु होईल. दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला, तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 धावांनी पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 तारखेला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली पोपप्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नीस शारांत फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले आनी संयुक्तपणान भारत इनोव्हेट्स कार्यावळीचें उक्तावण करतले. मध्य प्रदेशांतल्या इंदूर शारांत 5 दिसांच्या ब्रिक्स शेती परिशदेचो काल समारोप जालो. इराणा बरोबरचे गैरच सोपोवपाच्या कबलातीचेर आज सयो जातल्यो आनी उपरांत दरेफे धोरणात्मक दृश्ट्या म्हत्वाची हॉर्मुझची समुद्र दुनी सगळ्या खातीर उक्ती करतले अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 2 ते 3 दिसांत नैऋत्य मॉन्सून कर्नाटका तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिशाच्या आनी कांय वाठारांनी आनी दक्षिण छत्तीसगडाच्या कांय वाठारांनी फुडें सरपा खातीरची परिस्थिती अनुकूल आसा. आयसीसी बायलांच्या T20 संवसारीक करण सर्तीन आज भारत आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तान आडच्या खेळांत करतलो. दादल्यांच्या क्रिकेटांत हिमाचल प्रदेशांत जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेंतल्या पहिल्या एका दिसाच्या खेळांत काल भारतान अफगाणिस्तानाचेर 7 विकेटींनी जैत मेळयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रांस आनी स्लोवेकिया या 2 देशांच्या भोंवडेच्या पहिल्या पावण्यान काल राती फ्रांसाच्या नीस शारांत पावले. प्रधानमंत्री मोदी आज फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले तशेंच दोनूय फुडारी संयुक्तपणान भारत इनोव्हेट्स कार्यावळीचे उक्तावण करतले. तातूंत संवसारभरांतले मुखेल इनोव्हेशन स्टार्टअप्स आनी व्हेंचर कॅपिटल फंड एकठांय येतात. आपल्या 2 देशांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पावण्यान प्रधानमंत्री मोदी आज स्लोवेकियाक वतले. आपल्या 2 दिसांच्या भोंवडेन मोदी स्लोवेकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांची भेट घेतले. ते ब्रातिस्लावान स्लोवेकियाचे तांचे समपदस्थ रॉबर्ट फिको हांचे कडेन चर्चा करतले. स्लोवेकियाची भोंवडी सोपोवन प्रधानमंत्री मोदी फ्रांसाक परततले आनी थंय या म्हयन्याच्या 16-17 तारखेक देशाच्या उदेंत भागांत आशिल्ल्या आवियान शारांत जावपी G7 परिशदेन वांटो घेतले. आपल्या भोंवडेच्या निमाण्या पावण्यान प्रधानमंत्री मोदी या म्हयन्याच्या 18 तारखेक युरोपांतल्या सगळ्यांत व्हडल्या तंत्रज्ञान आनी स्टार्टअप कार्यावळ वीवाटेक समितान वांटो घेवपाक पॅरिसाक वतले. मोदी पॅरिसांतल्या भारतीय समुदायाक लेगीत संबोधित करतले अशी अपेक्षा आसा. फ्रांसान जावपा आशिल्ल्या G7 शिखर सभे वेळार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन हेर संसारीक फुडाऱ्यांक मेळटले अशें व्हाईट हाऊसान सांगले. प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यान सांगले अर्थिक वाड पुरवण साखळी कृत्रीम बुद्धिमत्ता गुंतवणूक भागीदारी आनी वेगवेगळ्या जागतीक सुरक्षा आव्हानाचेर चर्चा जावपाची अपेक्षा आसा. बुधवारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रधानमंत्री मोदी हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेवपाचे आसात. मध्य प्रदेशांतल्या इंदोर शारांत 5 दिसांच्या ब्रिक्स शेती परिशदेचो काल समारोप जालो. परिशदेन एकमतान इंदोर जाहीरनामो आपणायलो. या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा शेतकार कल्याण हवामान अनुकूल शेती शेती वेपार आनी डिजिटल शेतीविशी निर्णय घेतले. ब्रिक्स देश संसारांतल्या अर्ध्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात आनी संसारीक शेती उत्पादनांत सुमार 42% योगदान दितात अशें शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले. इंडोर घोषणापत्र फक्त कराराचो दस्तावेज न्हय तर ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचे आनी सामायिक जापसालदारकेचे प्रतीक अशें तांणी म्हळे. परिषदेन 4 नवे संस्थात्मक उपक्रम जाहीर जाले. तातूंत सैमीक आनी सृजनशील शेतीचेर संयुक्त संशोधन करपा खातीर उत्कृष्टता

0: केंद्राचे जाळे तयार करप, शेती मळार यांत्रिक बुद्धीमत्ता आनी डिजिटल तंत्रगिन्यान हाडपा खातीर ब्रिक्स डिजिटल नेटवर्क स्थापन करप, बियो आनी पारंपारीक बियान जातीच्या संवर्धनाक संबंधित शेतकारांचे हक्क सुरक्षीत करपा खातीर जागतिक मंच स्थापन करप आनी ब्रिक्स एग्री एन जाळे स्थापन करप हांचो आस्पाव जाता. भारत सरकार शेतकारांक युरियाची गोणी 266 रुपया आनी डीएपीची गोणी 1350 रुपया दरान दितले आनी अतिरिक्त खर्चाचो भार सरकार स्वता सोसतले अशें चौहान हांणी सांगले. डॉ बुद्री ताती हांकां अंदू वर्साचो पद्मश्री पुरस्कार फावो जाला, तांचे विशीं जाणून घेवया.
1: If we don't work for these women, then who will? To make them capable and self-reliant, education is essential. Sometimes people would shut their doors on us. It used to hurt deeply. In the 90s, I started a small school for children. Today, people are progressing in every field. Thousands of children are studying. This is not the work of just one Budri Tati. To recognize and bring forward someone from such remote forests, that is dignity. That is self-respect. It gives a deep sense of purpose that somewhere in some way we matter to society.
0: यो खबरो तुम्ही आकाशवाणी वयल्यान ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: सरकारान लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हांची 30 जूनच्या दनपारसा नवे लष्कर प्रमुख म्हणून नेमणूक केल्या. ते सध्या लष्कर उपप्रमुख म्हणून कार्यरत आसात. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी त्याच दिसा सेवेंतल्यान निवृत्त जातात. संरक्षण मंत्रालयाच्या एका निवेदनाप्रमाण लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे खडकवासलातल्या नॅशनल डिफेन्स अकादमीचे आदले विद्यार्थी आनी December 1986 ते आर्म्ड कोरांत रुजू झाले. सुमार 4 दशकांच्या गौरवशाली लष्करी कारकिर्दीन तांकां परिचालन, धोरणात्मक क्षमता विकास आणि संस्थात्मक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा व्यापक अनुभव असा. भारतीय लष्कराची लढाऊ क्षमता आणि दीर्घकालीन परिवर्तनात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिला. इराणाबरोबरचे गैर सोपोवपाच्या कबलातीचेर आज सयो जातल्यो. उपरांत देडफे धोरणात्मक दृष्ट्या म्हत्वाची हॉर्मुझची सामुद्र धुणी सगळ्यां खातीर उक्ती करतले अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला. सोशल मिडियाचेर तांणी ही घोषणा केल्या. त्याच वेळार अपेक्षा केल्ले प्रमाण ही कबलात जाली ना जाल्यार नव्यान हल्ले करपाची धमकी ट्रम्प हांणी तशीच दवरल्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या प्रस्तावित कबलातीची तुलना 2015 संयुक्त कार्ययोजनेकडेनूय केल्या. मजगती खंयच्याच कबलातीचेर सयो देरफेत जावपाची शक्यताय ना अशें इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई हांणी सांगला. आज अशें जावचे ना आनी फुडल्या दिसांनी जावंक शकता अशें तांणी म्हळां. केरळांतले नामनेचे साबरीमाला अयप्पा देवूळ आयच्या मिथुनम या मल्याळम म्हयन्याच्या पुजा खातीर उक्ते जातले. तांत्रीक कंदरारू महेश मोहनारू हांचे उपस्थितीन मेलसंती ईडी प्रसाद सांजवेळा 5 गर्भकूड उक्ती करतले आनी पारंपारीक दिवो पेटयतले. भक्त www.sabarimalaonline.org या साबरीमाला ऑनलाईन पोर्टलाचे व्हर्च्युअल क्यू सिस्टमा वरवीं दर्शन स्लॉट्स आरक्षित करूंक शकतात. देऊळ महिन्याच्या पुजा खातीर उक्ते उरतले आनी विधी पुराय जाले उपरांत या महिन्याचे 19 तारखेक बंद जातले. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 2 ते 3 दिसांत नैऋत्य मॉन्सून कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशाच्या आनी कांय वाठारांनी आनी दक्षिण छत्तीसगडाच्या कांय वाठारांनी फुडें सरपा खातीरची परिस्थिती अनुकूल आसा. फुडल्या 3 ते 4 दिसांखातीर अंदमान निकोबार जुव्यांचेर केरळा, माहे, ओडिशा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, ईशान भारताच्या कांय भागांत उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला. आयसीसी बायलांच्या T20 संसारीक करंट सर्तीन भारतीय बायलांचो पंगड आज बर्मिंगहामांतल्या एचबेस्टनान कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना आड आपल्या मोहिमेची सुरवात करतलो. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण सांजवेळा 7 वरांचेर

0: जातली. आंतरराष्ट्रीय योग दीस 2026 एक भाग म्हणून आयुष मंत्रालयान मोरारजी देसाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आनी हॅबिल्ड हांच्या जोड पालवान आज एक म्हत्वाची संसारीक ऑनलायन योग कार्यावळ घडोवन हाडली. दादल्यांच्या क्रिकेटान हिमाचल प्रदेशांतल्या धरमशालान जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेंतल्या पहिल्या एका दिसाच्या खेळान भारतान अफगाणिस्तानचेर 7 विकेटींनी जैत मेळयले. पावसाक लागून व्यत्यय आयिल्ल्या ह्या खेळान 195 धावण्याचे लक्ष्य भारतान 22.5 ओव्हरींनी साध्य केले. भारत आनी अफगाणिस्तान हांचे मदली दुसरी ओडीआय 17 जूनाक लखनौ शारांत जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नीस शारांत फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले आनी संयुक्तपणान भारत इनोवेट्स कार्यावळीचे उक्तावण करतले. मध्य प्रदेशांतल्या इंदूर शारांत 5 दिसांच्या ब्रिक्स शेती परिशदेचो काल समारोप जालो. दादल्यांच्या क्रिकेटान हिमाचल प्रदेशान जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेंतल्या पहिल्या एका दिसाच्या खेळान काल भारतान अफगाणिस्तानाचेर 7 विकेटींनी जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो सांज वेळा 6:30.
1: आयकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळची 8:50 जातात आनी ह्या वेळार तुमकां आयकुपाक दिता चित्र संगीत ही कार्यावळ. सुरवेक आयकुया अभिजीत हांचो गोड ताळो. जावेद अख्तर हांची गीतरचना, जतीन ललित हांचे संगीत चलते चलते या फिल्मा खातीर.

0: आयकुप्यानो, तुम्ही ऐकतात चित्रसंगीत ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार. सकाळची 9:02 45 सेकंद जातात. आयकुप्यानो, डिजिटल मोडाचेर लेगीत न्यूज ऑन एअर ह्या ॲपावरवीं तुम्ही ऐकू शकतात आकाशवाणी पणजी आणि आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनूय चॅनल, विविध भारतीच्यो विज्ञापन वितरावणी सेवा, FM रेनबो 105.4 MHz आणि म्हादय चॅनल 233 मीटर म्हणजे 1287 KHz. तुमची आमची भेट परत ह्या चित्रसंगीत कार्यावळीन जातलीच, पण ताच्या आधी घेऊया ल्हानसो विसव.
1: डेजर्ट आ गया पर हमारी चैंपियन नहीं आई अब तक.
2: बिल भरने के पहले तो आएगी ना.
3: सो गर्ल्स, क्या हो रहा है?
4: बिल हो रहा है.
3: चल अपना कार्ड दे, पिन दे.
5: RBI कहता है अपना पिन, OTP, CVV या इंटरनेट बैंकिंग पासवर्ड किसी को ना दे. ऑनलाइन बैंकिंग सिर्फ अपने ही कंप्यूटर, मोबाइल और सिक्योर नेटवर्क से करे. हाँ, ये खाने की चैंपियनशिप थी क्या? RBI कहता है जानकार बनिए, सतर्क रहिए.
0: परत एक फाउट चित्रसंगीत ह्या कार्यावळींत योगार. ऐकूया हाफ गर्लफ्रेंड ह्या फिल्मा खातीर शशा त्रिपुती

तिरुपती आणि एशकिंग हांचो जोड आवाज, तनिष्क बागची हांच्या संगीताक, इरफात महमूद हांची गीतरचना.

आयकुप्यानो, अनू मलीक हांच्या संगीताक आयकुया श्रेया घोशाल हांचो आवाज कृष्णा कॉटेज ह्या फिल्मा खातीर निलेश मिश्रा हांची गीतरचना.

आयकुप्यानो, मुखार चित्रसंगीत ह्या कार्यावळीन तुमकां आयकुपाक दिता लव आजकल ह्या फिल्मा खातीर के हांचो आवाज, प्रितम हांचे संगीत, इरशद कामील हांची गीत रचना.

0: बिना रैप वाला रीमिक्स।
1: जुबिन नौतियाल हांच्या आवाजातले हे निमणे गीत तुमका चित्रसंगीत ह्या कार्यावळींत आयकुपाक दिता।

0: का? संपूर्ण गोव्यामधील बेटांमधून चोडण या बेटाची सर्वात मोठा बेट म्हणून गणती केली जाते. अशा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या, झाडाफुलांनी बहरून गेलेल्या व भौगोलिक दृश्या मण्यासारखा आकार लाभलेल्या गावाला चुडामणी या नावाने भूषविले जाते. त्याच गावातल्या दयानंद हायस्कूल मधून आम्ही विद्यार्थी आपणासमोर आजचा कार्यक्रम घेऊन आलो आहोत. मी श्रवणी रामेश्वर मडकईकर. तर दयानंद हायस्कूल ही शाळा अशीच वनश्रीच्या कुशीत उंच डोंगरावर वसलेली आहे. निसर्ग संपन्न अशा वातावरणात ज्ञानदानाचंही पवित्र कार्य ती अविरत करीत आहे. अशा विद्यालयातील इयत्ता 7वी मधील विद्यार्थिनी कुमारी वैशाली रवी कदम आपल्यासमोर आमच्या गावाचे वर्णन, त्याची महती चोडण माझा गाव लहान या कवितेतून सादर करणार आहे.
1: चोडण माझे गाव लहान, चुडामणी असे साजे छान. चोडण माझे गाव लहान, चुडामणी असे साजे छान. हिरवळ हिरवळ सुंदर सृष्टी, हिरवळ हिरवळ सुंदर सृष्टी. आकर्षित करतात सर्वांच्या दृष्टी, आकर्षित करतात सर्वांच्या दृष्टी. चोडण माझे गाव लहान, चुडामणी असे साजे छान. पशुपक्ष्यांचा मंजूळ आवाज, पशुपक्ष्यांचा मंजूळ आवाज. संगे खळखळत्या पाण्यांचा गाज, संगे खळखळत्या पाण्यांचा गाज. चोडण माझे गाव लहान, चुडामणी असे साजे छान. देवदेवता जिथे रंगती, देवदेवता जिथे रंगती. कीर्तना संगे जनही डोलती, कीर्तना संगे जनही डोलती.

0: चोडण माझे गाव लहान चुडामणे असे साजे छान चोडण माझे गाव लहान चुडामणे असे साजे छान।
1: समुद्र हा निसर्गाचा एक घटक आणि या समुद्राच्या कुशीत वसलेलं आमचं हे गाव बालपणापासून या समुद्राच्या अंगाखांद्यावर खिळलेला आमचाच एक वर्गबंधू राजन कालिदास चोडणकर आपल्या समोर समुद्र ही कविता सादर करणार आहे।
2: खळखळणारा समुद्र खळखळणारा समुद्र ओठावरचे शब्द घेऊन गेला गेला तो गेला शब्द हरवूनच आला। अशी कशी अजब तुझी रे काया अशी कशी अजब तुझी रे काया तू करतो आम्हा सर्वावर माया। कोळी वल्लवितो होडी कोळी वल्लवितो होडी होडी पुढे पुढे जाई अजब रे ही जादू तुझी अजब रे ही जादू तुझी जे पाहून होता सर्व मन मौजी। समुद्रा नमन तुला माझे हे समुद्रा नमन तुला माझे हे अनंत केली तू उपकार हे कसे फेडू तुझे कर्ज रे कसे फेडू तुझे कर्ज रे तुझ दे ही आमा शक्ती पूर्ण करणं आमचा फर्ज रे पूर्ण करणं आमचा फर्ज रे।
1: आज आपल्यापुढे दयानंद विद्यालय चोडण सादर करीत आहे इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील परिवर्तन या पाठावर आधारित व श्री निलेश बुगडेने नाट्य रूपांतर केलेली आणि श्री श्यामसुंदर बाकर यांनी दिग्दर्शित केलेली ही नाटिका। आयुष्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा तो म्हणजे विद्यार्थी दशा। या टप्प्यात एखाद्याच्या जीवनात अनेक चांगल्या व वाईट घटना किंवा कृती घडत असतात। या कृतीतून जो चांगला बोध घेतो तो शहाणा होतो व एक सृजनशील माणूस होतो। म्हणूनच घर व शाळा हे विद्यार्थी दशेतील एक संस्काराचे माध्यम असते असे म्हटले तर वावगे ठरू नये। या नाटिकेचे संगीत दिग्दर्शन केलं आहे गोव्यातील नामवंत संगीत दिग्दर्शक श्री किशोर आगरवाडेकर यांनी आणि त्याला तबला साथ दिली आहे श्री तुकाराम भिटिये गोवेकर यांनी आणि आमचे सर श्री बाळकृष्ण मिस्किन यांनी साईड रिदमची बाजू सांभाळलेली आहे। चला तर मग 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या जीवनाचे परिवर्तन कसे होते हे प्रस्तुत नाटिकेतून ऐकूया।

0: नमस्ते, बसा बसा। तर बाळांनो, आज मी तुम्हाला साने गुरुजींचा पाठ शिकवणार आहे।
1: गुरुजी, साने गुरुजी म्हणजे श्यामाचा का हो?

0: बाळ आज श्यामपुढे शिकून सरून मोठं झाला व त्यांना लोक साने गुरुजी म्हणू लागले. त्यांनी सत्य अहिंसेची नेहमी पूजा केली.
1: मग मला साने गुरुजी सारखा होण्यासाठी काय करावे लागेल?
0: नेहमी सत्य बोलायला हवे, श्रम करायला हवे. श्रम केले तरी तूही मोठी होशील. अरे बाळानो, शंकर अली शाळेत येत नाही, काय झालं त्याला?
1: गुरुजी, शंकर अली जुगारेच्या अड्ड्यावर जुगार खेळतो. शाळेत चाल म्हणून सांगितलं तर नाही म्हणतो, तुम्हाला सांगितलं तर मारण्याची धमकी दिली आहे त्याने.
0: कुठे राहत होतो?
2: समोरच्या सोमवार बाजारात घर आहे त्याच.
0: ठीक आहे, तर आपण पाठ चालू सुरू करू. साने गुरुजी आपल्या देशातील. अरे शंकर, उशीर का झाला?
3: आई आजारी आहे, तिच्यासाठी औषधे आणायला गेलो होतो.
0: तू खरं सांगतोस?
3: मी खोटं कशाला बोलू?
0: नाही,
1: तो खोटा बोलतोस.
3: ए गप्प असतो बाळ फोडील.
0: शंकर,
3: तुम्ही माझ्यावर का रागवताय?
0: कारण तू चूक केली आहे.
3: आईला औषधे आणून दिली ही चूक आहे का?
0: नाही, तू खोटं बोलतायस, हीच तुझी चूक आहे. अरे तुझ्या तोंडाला कसला वास येतोस? हे काय शंकर?
3: गुटका
0: दिसतो मला, मी का आंधळा नाही.
3: मग हे काय म्हणून कशाला विचारताय?
0: तू खातोस का?
3: हो.
0: का?
3: मजा म्हणून.
0: मजा म्हणून?
3: बाबा खातात, त्यांना तुम्ही विचारत नाही.
0: अरे गदड्या, तुझे बाबा मोठे आहेस.
3: मोठ्यानी काही केलं तरी चालतं, बाबांनी जुगार मटका खेळला तरी चालतो, गुटका खाल्ला तरी चालतो. मग मी का खेळू नये, गुटका का खाऊ नये? मी खाणार.
0: शंकर, तू उड्डाटोत चाललायस. अरे तू आई बाबांचा ऐकलीत्या मुलगा आहेस, तू असं करता कामा नये.
3: मग आणखी मुले जन्माला घालायला हवी होती.
0: आई वडिलाबद्दल इतकं गाणेडा बद्दल लाज नाही वाटत?
3: आईला शिव्या देताना बाबांना लाज वाटत नाही. दारू पिऊन जिंकल्यावर रस्ता विसरतात बाबा, मग त्यांना कोणी आणून सोडावं लागतं, मग त्यांना लाज वाटत नाही, मग मला का वाटावी?
0: अरे तुझे बाबा करता म्हणून तू केलं असं काय थोडंच आहे?
3: हे पा, तुम्ही मला उपदेश करू नका.
0: उलट उत्तर देतोस.
3: मला मारलं, तुला दाखवतो आता.
0: आई ग, मला मारलं.

0: शाबास रे पट्ट्या, आता तू शेरे बादशाह झाला, उद्यापासून आमच्या बरोबर आहे.
1: कुठे?
2: अरे
0: बघा रे, कुठे म्हणून विचारतो?
2: अरे शिकून कुणाचा बला झालाय, कोण मोठा झालाय या जगात? ज्याच्याकडे पैसा तोच या जगाचा राजा, समजलास?
1: नाही समजलास? अरे बच्चा आहे, समजेल. बबलू उद्यापासून याला ट्रेनिंग दे.
2: ठीक आहे.
0: चल शंकर, पत्त्यांचा डाव घेऊ.
1: बबलू सिगरेटा
2: घे
1: रे शंकर, घे.
3: मी नाही ओढत.
1: नकरे करू नकोस, हे विष थोडंच आहे, आज नाही तर पुन्हा कधीतरी. उद्यापासून कामाला.
3: कसलं काम?
0: पैसे कमवायचं. आणखी कसलं?
3: म्हणजे नेमकं काय करायचं?
4: उद्यापासून चोरी करण्याचा शुभ मुहूर्त सुरू झाला पाहिजे.
3: हा,
0: ज्याच्याकडे पैसा दत्त आहे तोच या जगाचा राजा,
2: समजलं?

कोणीतरी बाई याच मार्गाने येत आहे. त्या झाडावर चढून ती झडून बसलेलं बरं.

0: यानेस पढ़ी होती का?
1: हाँ यानेस पढ़ी ली होती थी।
2: नहीं हो पुलिस साहब, ती भाई खोटा बोलते।
3: कौन करा बोलता वो, कौन खोटा बोलतो? ते नंदर बघू प्रथम पुलिस चगे चल चाली पाठ सोलन काटतो जी।
2: नहीं हो पुलिस साहब, मी खरच सांगतो, मी चोरी केली नाही।
0: चल तर खरच चांगले चापकाचे फटके पडले की बोलशील? सांग आणखी कुठे कुठे चोरी केलीस?
2: आणखी कुठेही चोरी केली नाही।
3: मग ती भाई खोटा कशाला बोलेल?
0: सांग आणखी काय काय चोरलास, कुठे कुठे धाके घातलेस?
2: छे आणखी कुठेच चोरी केली नाही।
3: म्हणजे चोरी तूच केलीस?
0: चलते माझ्या बरोबर पोलीस चौकीत, चांगला फोडून काढतो। नका एवढी पोरं तुम्ही चोरी करतात, शिकायचं सोडून असले धंदे सुचतात तुम्हाला, कुठं राहतो?
2: मला गरज नाही हो।
3: हवालदार काट तो बेल्ट आणि फोड त्याची फाट।
0: घे
4: अरे इथे तर लपण्यासाठी जागाच नाही, इथे एक गुहा आहे, पण तिथे साधू महाराज आहे। हा तिथेच लपतो।
3: साधू महाराज?
0: साधू महाराज, इथं कोणी बालक आला होता का?
5: नाही।
0: नमस्कार करतो साधू महाराज, आशीर्वाद द्या।
5: यशस्वी भव।
0: अरे येतो।
4: अरे पोलीस साहेबांनी तर साधू महाराजांवर विश्वास ठेवला, पण साधू महाराज खोटं का बोलले? विचारायला हवं। साधू महाराज तुम्ही पण खोटं बोलताय?
5: कधी कधी बोलावं लागतं।
4: ते का बरं?
5: आज जर मी तुला पोलिसांच्या हवाली केलं असत तर तुझ्या नावावर चोर नावाचा टपका बसला असत, त्यांनी तुला मारलं असत, कधीतून बाहेर सुटल्यानंतर तू मोठा गुन्हेगार ठरला असतील।
4: मोठी मोठी माणसे गुन्हे करतात, ती का सुखी असतात?
5: बाळा सुख मानण्यावर आहे, तुला कुणी सांगितलं चोरी करणारी वाईट काम करणारी माणसं सुखी असतात म्हणून?
4: त्यांच्याकडे सगळं तर असतं, गाडी बंगला मोटर कार। आमच्या शेजारी जे काका राहतात ना, ते तर दिवस रात कष्ट करतात, ते का सुखी नाही?
5: कोण म्हणतो ते सुखी नाहीत म्हणून?
4: काकू नेहमी तर आमच्या घरी येतात साखर चहा पावडर मांगायला, पण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते परत करतात।
5: मग दुसऱ्यांचं कर्ज घेतात व परत फेडतात, कधी चोरी करत नाही, कुणाशी फसवणूक करत नाही। अशा प्रकारे वागणारी माणसं आयुष्यात सुखी असतात?
4: मी फार वाईट आहे, मी चोऱ्या करतो, सिगारेट ओढतो, आई बाबांची बांधतो।
5: कोण म्हणतो तू वाईट आहे म्हणून?
4: सगळेच तर म्हणतात, तुम्हाला नाही वाटत?
5: अजिबात नाही।
4: ते का बरं?
5: तू इतरांपेक्षा वेगळाच आहे, तुझ्यात जिद्द आहे, तुझ्यात सामर्थ्य आहे, तुझ्यात जी तळमळ आहे त्या तळमळीला योग्य दिशा द्यायला हवी, तू भरकटत चाललास।
4: मी नेमकं काय करायला हवं?
5: आयुष्याला योग्य दिशा द्यायला हवी म्हणून तू थोडे दिवस इथंच थांब, मनावर ताबा ठेवायला शिक।
4: म्हणजे?
5: प्रत्येकानी आपले मन शांत ठेवायला हवं, सहनशीलता अंगी बाळगायला हवी, असं घडलं तरच तू चांगला होऊ शकतील, गावातील लोक तुला चांगलं म्हणू लागतील।
4: आता मी गावी गेलो तर पोलीस मला पकडतील, मला मारतील,
5: म्हणूनच तू इथे थांब, केलेल्या कृत्याच्या पश्चातापाची हीच मोठी सजा।
4: जशी आपली आज्ञा साधू महाराज।
5: यशस्वी भव।

0: शंकर, तुला इथे येऊन जवळपास 3-4 वर्षांचा काळ लोटला। आता जास्त काळ तुला इथे चालणार नाही, आता तू तुझ्या घरी जा।
1: नाही महाराज, माझं मन तिथे रमणार नाही।
0: तरी तुला जावंच लागेल, समाजात माजलेल्या भ्रष्टाचाराची जाण समाजाला करून द्यायला हवी। तरुण पिढी विनाशाच्या मार्गाकडे जाते, त्या पिढीला अडवायला हवं, माणसातील माणूस जगवायला हवं। हे कार्य तुलाच करायला हवं।
1: हे कार्य मी इथेही राहून करू शकतो।
0: नाही, तू समाजात केलं की समाजातील लोक तुला स्वीकारतील, समाजातील लोकात मिसळावं लागेल, बरकटत चाललेल्या पिढीला सुधरावं लागेल।
1: इतकी कठीण कामगिरी तुम्ही माझ्यावर सोपवताय?
0: तू जेव्हा प्रारंभी इथे आलास तेव्हा मी तुझ्या चेहऱ्यावर नवनिर्मितीचं तेज पाहिलं। तू शिल्पकार आहे, तू दुसऱ्यांना घडू शकतो, तुझ्यात सामर्थ्य आहे। जा शंकर जा, गल्ली गल्लीत भोकालेल्या भ्रष्टाचाराची जाण थोपव। उद्याचा सूर्योदय तुझी वाट पाहतो, रक्ताळलेली लोकशाही संजीवनी मागते। तू आधारस्तंभ आहे या देशाचा, तू असा उन्मळून पडू नकोस। जागव माणसातील माणसाला व उगव एक पहाट नव तेजाची। जा शंकर जा।
1: जशी आपल्या अन्न साधू महाराज,
0: यशस्वी भाऊ।

आयकुप्यानो तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार. सकाळची 10 वरां जावन 10 मिनटां 30 सेकंड जातात. ऐकूया सेबास्तियन ब्रगांझा हांचो आवाज.

0: कातारांच्या कार्यवळीतल्या निमणे कातार तुमकां आयकुपाक दिता ओलावा हांच्या आवाजान.
1: जाय जाय जाय म्हाका तुजो मोग जाय.

आयकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला तुमच्या आवडीचो 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आयकुप्यानो, सकाळची 10:25:30 जातात. आयकुप्यानो, डिजिटल मोडाचेर लेगीत तुमकां आयकुपाक मेळटली आकाशवाणी पणजी न्यूज ऑन एअर ह्या एपावरवी. मोगाळ आयकुप्यानो, आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनूय चॅनल, विविध भारतीच्यो विज्ञापन वितरावणी सेवा, FM रेनबो 105.4 मेगाहट्सांचेर आनी म्हादय चॅनल 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हट्सांचेर. आयकुप्यानो, ह्या कार्यावळींत आमी घेवया आता ल्हानसो विसव.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

प्लास्टीकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळे उदक गांवभर जाता. प्लास्टीकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टीक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 8:15 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्मक गोय.
4: आयकुप्यानो ल्हानशा विसवा उपरांत तुमकां परत एक फावट आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर हांव येवकारता. आयकुप्यानो 10:30 तुमकां आयकुपाक दिता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ आनी आयच्या ह्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक मेळटले विदुशी शोभा जोशी हांच्या गायनान राग बसंत मुखारी.

ऐका बहनो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यवळी तुम्ही ऐकले विदुषी शोभा जोशी यांच्या गायनान राग बसंत मुखारी. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यवळ इतल्यान सोंपता. बरोबर 11 वरांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो.

0: अगबेनो गाता रहे मेरा दिल ह्या कार्यावळीची सुंदर सुरुवात झाली असा. किस्मत ह्या फिल्माच्या गीता वांगडा यशोदास हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले. बप्पी लहरी हांचे संगीत आशिले. अमित खन्ना हांचे बोल.
1: गाव आणि हाव ऐकाल गावांतल्या गजाली गावकारांकडल्या.
2: गावामधी खास नाव गाव रे मोजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचे शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
3: गाव आणि हाव

छुपा छुपी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले अनुराधा आणि सुरेश वाडकर ह्यांच्या आवाजान, भुवन हरी ह्यांचे संगीत आशिल्ले, लोकेंद्र ह्यांचे बोल.

0: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.
1: आयकवेनो वरां जाल्ली आसा 11:15. गाता रे हे मेरा दिल कार्यावळींत मुखार आयकुया प्रोफेसर प्यारेलाल ह्या फिल्मांतले गीत आशा भोसले हांच्या आवाजांत.

0: ऐकवेनो प्रोफेसर प्यारेलाल ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले आशा भोसले यांच्या आवाजान कल्याणजी आनंदजी यांचे हे संगीत आशिले.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

0: सरम तेरी कसम या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले आर डी बर्मन ह्यांच्या आवाजान आर डी बर्मन ह्यांचे संगीत आशिले.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी.

0: अगवेनो गाता रहे मेरा दिल कार्यवळी तुम्ही ऐकले नसीब फिल्मातले हे गीत मोहम्मद रफी आणि सांगा त्यांच्या आवाजान लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत आशिले आनंद बक्षी हांचे बोल.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

0: ऐकवेनो कर्ज फिल्मातले हे गीत तुम्ही ऐकले किशोर कुमार आणि संगा त्यांच्या आवाजान, लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत आशिल्ले, आनंद बक्षी हांचे बोल.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी.

ऐका बेनो, या खिणाक तुम्ही ऐकता दिल ही दिल में, या फिल्मातले गीत मोहम्मद रफी आणि सुलक्षणा पंडित हांच्या आवाजान, जतीन पंडित हांचे हे संगीत असा.

ऐकवेनो, तुम्ही ऐकता 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्टझाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादी चॅनल. वरा जाल्ली आसा बरोबर 12:12. ऐकुया आयज वितरपी कार्यावळींची वळेरी.

12:05 आयकुपाक रावात खासा बायलां खातीर कार्यावळ म्हळ्यार अस्तुरी. आयच्या यशस्विनी वळेरेंत आयकुपाक रावात बाय सुचिता प्रभू मलकर्णेकर हांची उशा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत.

5:28 आमची सांची सभा सुरू जाता. आमच्या सांचे सभेत तुमकां आयकूंक मेळटले बरोबर 5:30 युववाणी ही कार्यावळ. युववाणी कार्यावळींत उलोवप आसतले बाय आरंभी नार्वेकर हांचे, विशय तरणाट्यां मदीं आशिल्ली आव्हान.

सवारा 15 मिनटाचेर शब्दुली ही कार्यावळ. सवारा 35 मिनटाचेर तुमची आवडीची कार्यावळ म्हळ्यार कातारांची कार्यावळ. सात वराचेर नाट्यगीत. सात वरा 30 मिनटाचेर चावडेर ही कार्यावळ. आठ वरा 15 मिनटाचेर गीत गजल. णव वरा 15 मिनटाचेर स्पॉटलायट ही कार्यावळ. धा वरा 30 मिनटाचेर राष्ट्रीय संगीत कार्यावळ. आयक बनो, ही आशिल्ली आयज विद्रापी कार्यावळींची वळेरी. कांय खिणाक मेळुया अस्तोरी कार्यावळींत.

0: दोघ जाण बायलांक म्हजे पेन्शन न्ही, त्या कामाची तिका अडेज अडेज 5,000 दोन बायलांक मेळपाक लागले. म्हणजे म्हाका पेन्शन मेळटा तशी दोन बायलांक जोड मेळटा.
1: जोड मेळटा बरोबर.
0: दोन बायलो जोडपाक लागल्यो त्या काळांत.
1: तुमचो विचार आमकां आवडलो खऱ्यांनीच, कारण बायलांनी बायलांक सपोर्ट केले ना, उर्बा दिली ना, जाल्यार कोण दितलो?
0: बरोबर. ते म्हजे कोलचे चालू झाले आणि शिवप चालू झाले ट्रेडिंगा बरोबर मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग झाले म्हणून जायना,
1: ताका खप असूंक जाय.
0: ते गरजेचे बेश्टेच करून करून घरांत दवरपी सगळ्यो बायलो आसा आज आमच्या गोंयांत आशिल्ल्यो पहिली पहिली त्या काळात करताली. मावशी वेडींग दिले, धुवेक दिले, नातीक दिले, शेजांनी दिले, करून करून सोपयले. केल्ल्याची चीज तांकां कितें मेळटा ते म्हाका खबर ना, समाधान मेळटाले ना म्हणना ना म्हणना. पूण त्या वेळार म्हाका जे दिसपाक लागले की पैशे म्हणटा

0: ट्रेडिंगा बरोबर मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग झाले म्हणून जायना,
1: ताका खूप असूंक जाय.
0: ते गरजेचे बेश्टेच करून करून घरान दवरपी सगळ्यो बायलो आसा आज आमच्या गोंयात आशिल्ल्यो पहिली पहिली त्या काळात करताली. मावशे वेडींग दिले, धुवेक दिले, नातीक दिले, शेजांनी दिले, करून करून सोपयले. केल्ल्याची चीज तांकां कितें मेळटालें तें म्हाका खबर ना, समाधान मेळटालें ना म्हणना ना म्हणना. पूण त्या वेळार म्हाका जे दिसपाक लागले की पैशे म्हणटा ते मेळूं जाय म्हण एक्झिबिशन सुरू केलें. एक्झिबिशनान भाग घेतलो. पहिली एक मिनेज प्रागांजा ऑल असो पणजे AIWC म्हणून असं सेंट्रल लायब्ररी आशिल्ली, थंय हांवें मेंबर जालें. थंय म्हजे स्वतःचे एक्झिबिशन घालपाक लागले. पहिलेच एक्झिबिशनाक म्हाका एक पब्लिसिटी हांवें केली, हा एडवर्टायज बी करपाक जाय, बेश्टे एक्झिबिशन
1: जायना.
0: खंय खंय बॅनरां लायली, फोन केले, लँडलायन फोना वयल्यान सगळ्यांक फोन केले, पणजेकारांक, सोयऱ्यांक. हांव मडगांव रावपी, मडगांवच्यान पणजे म्हज्या आवयन केले, हांवें केले भयणी. आनी लोक पेपर नवीन टायम्स, गोमंतक, तरुण भारत जे पेपर आसा तातूंत एडवर्टिजमेंट तयार करून घाली, पैशे मोडले हांवें. पूण पहिलेच एक्झिबिशन म्हजे 2000 जातकीर 1 लाख भराची टर्नओवर केली आनी सक्सेसफूल कशें जालें. आणि भितर जे पावल घाले, जे पहिले पावल जे नोकरी सोडून म्हणतात ते सक्सेसफुल दिसपा लागले मनात.
1: समाधान मेळ,
0: जोड आणि समाधान दोन्ही मेळ.
1: सुचिताबाई, आम्ही ऐकलं की तुमचे हे पण धडपड असा उद्योजक उद्योग मळाचेर, तीच धडपड चार लोकांक कळची म्हणून तुम्ही तुमची ही सक्सेस स्टोरी म्हणूया आम्ही ती सांगपाक तुमका कॉलेजीनी आमंत्रणा येता, गोंया भायर आमंत्रणा येता, ताचे बद्दल आमकां थोडे सांगात.
0: आज किती झाले, आता म्हणजे 2000 जातकीर 2023 पावले आता. पण ताजे मदीं हळूहळू हळू करून जे म्हणजे खंय खंय एक्झिबिशन जावप, ताजे नंतर हांव दिल्ली गेलें. हँडीक्राफ्टान म्हाका दिल्ली 3 वेळा धाडलें. गोवा, आमचे गोवा गव्हर्नमेंटाचे गोवा हँडीक्राफ्टान म्हाका मुंबय धाडलें. स्वदेशी मेला म्हण व्हडलें एक्झिबिशन, मागीर तुजे भीमतडी जत्रा पुण्याक नाबार्डान धाडलें म्हाका. जी अशी एक्झिबिशन 800 स्टॉल, तातूंत म्हजो स्टॉल कपियाळाचो, हा फक्त कपियाळी अशी लायतगीर लोक येताले, इंटरव्यू घेताले, पळयताले आनी खुश जाताले की आमचे जे गोंयचे आर्ट आसा ते असे खंयच ताणी पळोवं ना. कारण गुजरातीच्या आर्ट वेगळे, मागीर तुझे कलकत्ताच्या आर्ट वेगळे, आमचो एक ठसो आसा.
1: ठसो आसा आणि पारंपरिक एक कितें म्हणया ताका,
0: कला
1: कला आसा.
0: ती वचूंक जाय न्ही, फुडें करूंक जाय आणि प्रदर्शित करूंक जाय. ती आपली पुरती दवरूंक जायना.
1: बरोबर,
0: विकले, लग्नांक व्हंकलेन आयली, घेऊन गेली, तिच्या घरांत उरले. ते भुरग्याक माणे जाय वेले, तांच्या घरांनी उरले. ते तुका एक्झिबिशनांनी जेन्ना तू लायता, डिस्प्ले करता, ते लोक पळयतात आनी फॉरेनर्स येतात, टुरिस्ट येतात, कोण तरी येतात, तांकां ती आवडून व्हरतात. तेन्ना ती कला भायर पावता. अशी जेन्ना एक्झिबिशन म्हणजे सक्सेसफूल झाली, मुंबय आम्ही स्वतः पैसे देऊन, आम्ही गोयकार फूड फेस्टिवलान कंटिन्युअस 10 वर्सां, वर्षाक एकदा असो म्हजो स्टॉल लायलो. लोक खावपाक येताले जेवणां बरी बरी गोंयची, ताजे बरोबर म्हजे कपियाळी घेऊन येताले. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप समाधान जे आसा भितरल्यान ते मेळटाले की आमची कला मुंबय पर्यंत पावता, मुंबयचे लोक मेळटा. आणि हे जे म्हजो सक्सेस आसा, जो चुडीदार विकप, नायट्यो विकप, नायट्यो मुद्दाम सोदून बऱ्यात बऱ्यो हाडप, सवाय हाडप आणि सवाय दिवप, म्हारग दिवप ना, म्हणजे कमीत कमी प्रॉफिट लावप आणि खूप टर्नओवर करप आणि लोकांपर्यंत पावप. असे पणजे, फोण्या, म्हापशा, मडगांव, वास्को, इवन सावड्डे आणि काणकोण सुद्धा हांवें एक्झिबिशन लायली. ती लायतगीर कितें जालें, म्हणजे उलोवपाचो जो देवान म्हाका एक जो गूण दिल्लो उलोवपाचो, ताजो हांवें पुरेपूर उपयोग करून, म्हणजे आपल्या कडेन आसता सगळ्या बायलां कडेन, तर तो उपयोग करून हांवें म्हजी वस्तू विकपाचो प्रयत्न केलो, बऱ्यात बरें दिलें आणि ताजे लागून म्हजें नांवय जालें, खपय जालो. पण हांव कितें म्हणटा, हे जे म्हजे सक्सेस झालो तो कॉलेजीतले, म्हणजे तेन्ना त्यो शिकताली भुरगीं म्हजे कॉलेजींतले, म्हजे कस्टमर म्हणून येताले म्हज्या घरा, त्यो प्रोफेसर जाली खंय खंय, काणकोण जाली, केपें जाली, जावं मडगांवच्या कॉलेजींनी जाली, सगळे कॉलेजीतले तांकां दिसपाक लागले, अरे आमी एक पयली पासून पळयताली, 20 वर्सां जाली, ही अजूनही बरो व्यवसाय करू शकता आणि हिक कितें आमी आपूण भुरग्यांक सांगचे न्ही म्हण. भुरगीं शिकतात, भुरग्यांक आमचे कितें आसा कॉलेजींनी बरें शिक्षण दितात, पण ते फक्त कागदी आसता न्ही. तांकां शिकोवपाक जावं टॉक दिवपाक जे हाडटात व्हडले व्हडले, ते फक्त लेखन म्हणजे प्रॉफिट लॉस तशे प्रकारे शिकयतात. हांव सांगता आसतना तांकां कितें सांगता की सुरवात हांवें कशी केली ती आतां पर्यंत कशें पावलें. एक गोंयकार बायल नोकरी सोडून इतले पर्यंत पावल्या. तुमी शिकतात, नोकरी फाटल्यान लागतात, सगळी नोकरी फाटल्यान लागून उपयोग ना. म्हजो सक्सेस असो जो कपड्यांनी, तुमी दुसरे भशेन
1: करात,
0: करूंक शकता, पुढे वचू शकता.
1: प्रत्येकाच्या अंगात वेगळे गुण असतात नी,
0: करू शकता नी, करा तुम्ही, करू शकता. हे सांगपा खातीर हांव ते
1: भुरग्यांक
0: वेळ काढटा. वेळ काढचो पडटा कित्याक, म्हाका आतां नात्र आसा दोन, म्हणजे म्हाऱ्यान नासतात, पण लक्ष दिवचे पडटा केन्ना केन्ना.

0: आणि माझा व्यवसाय सोडू ना हवे. जरी मला आता 60 वर्ष जायता येईल आता तरी माझा व्यवसाय सोडलो ना कित्याक ती कला नी.
1: बरोबर. आणि तेच वांगडा तुमच्या राजकीय क्षेत्रात म्हणूया सामाजिक क्षेत्रात नाव झाला त्या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळ्यो?
0: ते किती झाले म्हणजे नोकरी करत असताना माझा लोकांकडे परिचय ज्या गावात जे हा कॉमन रावपी पहिले कुळार माझे आणि थंच लग्न करून हा थंच रावले. थंच माझे स्कूल पॉप्युलर हाय स्कूल आशिल ते आणि व्यवसाय माझा थंच सो. म्हणजे त्या एरियेन काम करत असताना माका पॉलिटिकल फील्ड म्हणजे एक पक्षातर्फे माका थंय काम केले हांवें. बरे खूप बरे भाशेन काम केले काम करत रावले पण केन्ना अपेक्षा केली ना की माका तिकीट जाय हांव उभे रावतले असलो विचार ना. कित्याक आम्ही जर राजकीय पक्षाकडेन काम करत राजकीय पक्ष जर बरो जायत हे जायत जाल्यार फुडाराक सगळ्यांक डेव्हलपमेंट मेळटा हो हेतू दवरून म्हणजे बायलो विचारताले अगो तू कित्याक हे करता राजकारणात जे पडला ते आमचा व्यवसाय त्रासा पडला. हांव म्हणताले पण तुमकां जो किती मेळटा न्ही आम्ही डेडिकेट करता म्हणून तुमकां हे सगळे मेळटा. पण असो एकदा वेळ आयलो की माका म्हणजे वर्ष झाली 55 कडे पावत आयले आणि लेडीज असो वॉर्ड झाला आमचो सगळ्यांक दिसपा लागले की तुम्ही एक पॉलिटिक्सान म्हणजे एक फाटी म्युनिसिपल काउन्सिलर जावचे आणि ताणे म्हणजे फोर्सान नाव दिले. पण थंय बी प्रॉब्लेम असो झालो की थंय मातशे नको की असे किती जाता गडबड आणि ताणी म्हणजे नाव बाहेर उडयले आणि दुसरे मनशाक स्थान दिले त्या वॉर्डात. पण लोक ओगी रावले ना सगळे एकठांय झाले इंडिपेंडंट म्हणून उभे केले. इंडिपेंडंट उभी रावले हांव म्हणजे असे किती राजकीय पक्ष असतात ते बरे असतात स्ट्रॉंग असतात आणि थंय पहिलीची आमची चेअरपर्सन झाली त्या वॉर्डात म्हज्या म्हणजे बरे बरे वयर पाविले. पण हांवें धडाडीन म्हणटा तशें हांव जेन्ना एकदम उभे रावल्या पडप ना हांव म्हजो एक ध्येय आसता अशें नेटान हांवें बरें काम केलें लोकां पर्यंत गेलें आणी हांव नकळो निवडूनय बी आयलो. तो एक आनंद वेगळो असतो हांव सांगू शकना शब्दान सुद्दां सांगपाक शकना असो आनंद जे 55 वर्सांचेर म्हाका मेळ्ळो म्हणजे 53-54 एक संधी मेळ्ळी आणि ती संधी हांवें 5 वर्सां खूप म्हणजे खूप जीव तोडून म्हणजे त्या कामगारां बरोबर रस्त्यार उभे राहून त्यांचे कडल्यान माझं वॉर्ड निवळ करून घेवप तांचे किती असं ते धडाडीन वचून चेअरपर्सनां सांगप. हांवें आमच्या मडगांवान एक हे असा सोनसोडा म्हणून असा थंय हांव 4 वेळ तरी गेले जे कोण वचून असत वचून थंय सगळे पळयताले कशें चलता. पण राजकारण हे म्हणजे फील्ड
1: नी
0: ते म्हणजे आवडीचे नी. समाजकारण म्हणून हांवें खूप काम केले खूप अजूनही ते कामगार म्हाका असे पाय पडटा म्हणजे तांकां च्या पाणी दिताले हांव 2 टायम म्हणजे त्यांच्या बरोबर रावताले म्हाका समाधान असा ते समाधान.
1: आणि सुचिताबाई खुपशे पुरस्कारही तुमच्या नावार असा खुपश्यो धडाडीच्यो अशो उद्योजिका म्हणून आयज तुमचे नाव जाल्ले असा. तुमची भितरली जी जिद्द असा नी ती आमच्या सगळ्या महिलांक सगळ्या बायलांक सदांच उर्बा दितली. तुमकां हांव फुडल्या तुमच्या जिणेंतय अशेंच यश बरी भलायकी प्रगती सगळ्या हंडयता. तुमकां चड आनी चड देव बरें करू.
0: धन्यवाद. थँक्यू.
2: आयक्यो बायनो अस्तोरी ही कार्यावळ खासा बायलां खातीर आमी घेवन येता कारण अशाच यशस्विनी बद्दल आयकून बायलांक बळगें मेळचे कितें तरी स्वता करपा खातीर ताक मेळची म्हण आशा करता. आयच्या यशस्विनी वळेरेंत बाय सुचिता प्रभू मलकारणीकर हांची मुलाखतींतल्यान तुमकां प्रोत्साहन मेळ्ळां आसतलें. अस्तुरी कार्यावळींत घेवया ल्हान विसव आनी विसवा उपरांत परतून एक फावट मेळुया आनी आयकुया कोंकणी गीतां.
3: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदू वर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयतां. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रेजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो संवाद साहित्य संस्कृती संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रावेल्यान म्हज्योय कविता गीतां नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचें भाग्य म्हाका लाभलें. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच आनी त्याच भावनेन परतून एकदां 90वें प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीक भेटयता.

0: ऐकबेनो हे कोकणी गीत तुम्ही ऐकले बिंदिया वस नायक हांच्या आवाजान नंदन हेगडे देसाय हांचे हे बोल आशिले यतीन तलावडीकर हांचे हे संगीत आशिले.
1: स्वच्छ भारत घडयतना स्वच्छ मनान स्वच्छ काळजान भौशीक स्वच्छताय राखूया, आरोग्यवान राहूया. स्वच्छता ही सेवा.

0: ऐकप्यानो हे कोकणी गीत तुम्ही ऐकले रजनी ठाकूर यांच्या आवाजान रमेश वेरुसकर हांचे बोल आशिल्ले योगराज नायक हांचे संगीत.
1: प्लास्टिकचो कोयर गोरवां खातात आणि तांकां पोटाची दुयेंसां जाता. ह्याच दुयेंसांक लागून कितलीशीच गोरवां मेल्ल्यांची नोंद आसा. प्लास्टिकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

0: कार्यक्रमानं हे कोकणी गीत तुम्ही ऐकले. दर्शना मणेरकर आणि मधुमिता महात्मे यांच्या आवाजान बाकीबाब बोरकर यांचे बोल आशिले. अशोक पत्की यांचे संगीत.
1: आकाशवाणी पणजीचं यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीचे कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचं यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

आग भयणो, तुमची जेवणाची रोज वाडोवपा खातीर घेवन येता आमी कातारांची कार्यावळ. कातारांच्या कार्यावळीक तुमी निकतेच आयकले आल्फ्रेड रोज आनी रिटा रोज हांच्या आवाजान.

शेजाऱ्यांच्या जर मोत्या सोंदाय सोसणी काय गोरजीच्या वक्तार आम्ही सोयरे भाऊ भयण घोडयेक आसो ना माय पाय वायटा बोऱ्याक शेजाऱ्याक कोयर.

वरच्या वक्ता सोयरे धायरे आसोन कोण पाव नाडून तो ते जाव दुस्मान पासून जायत कसे जारी जी गोरजे माता दाव देखून शेजारी शेजाऱ्यांनी चलोंग जाय मोय मोगान येवशी नायकोन तेवशीन भायर घालचे किदें म्हणल्यार रागान खंयच्याय वक्तार पावगे पावगे म्हूण बोमाशी भिशाण्यार थान आयल्या शिवाय रावचो ना तो शेजारी ओ शेजार.

0: पाय ते पावट शीख जाताय फुड्यान आसोना पाय माय सोयरीन दायरीन बोऱ्याक धांवन येतात वायटाक कोण जायना एकटाय वायटाक पावता तो शेजारी मोगाल रावता चिटाय मरोन तूं कोबार जात लागतात सोयऱ्यांच्यो आरी मना कुंजात वयर माव म्हूण सोदतात दुकांच्यो जोरी हातून नार तूं आसतना तुका तो सोयरो पावना योग तरी मोयपाचे राव मोरोंक केदींत सोडचो ना तो शेजारी
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात आमचो नंबर असा 8380071054 नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता आमचो नंबर 2421285 आनीक 2224457 हॅलो गोंयकारा दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची हॅलो गोयकारा
2: आयकवेनो कानावळा कार्यावळीचे निमणे कातार आयकपाचे वेळ जाल्ले आसा ह्या कातारा वांगडा आमची कार्यावळ सोंपता निमणे कातार आसा आल्फ्रेड रोज आनी आंटोनेट डिसुझा हांच्या आवाजान बरोबर 1 वरां 30 मिनटांचेर आयकुपाक रावात मराठीतल्यान खबरो
3: गाप्रो नाकाय प्रेमा

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजनैतिक संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणनं शक्यता फेटाळली. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधील नाइस इथं पोहोचले. तिथं आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य

बहनों तुम्ही ऐकता 233 अंश एक मीटर माळा 1287 किलोहर्जाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेव चॅनल वरा जाल्ली आसा बरोबर 1:41. आता ऐकूया परतून एक फावट आयज वितरपी कार्यावळींची वळेरी.

5:28 आमची सांची सभा सुरू जाता. आमच्या सांचे सभेत तुमकां आयकूंक मेळटले बरोबर 5:30 युववाणी ही कार्यावळ. युववाणी कार्यावळींत उलोवप आसतले आयज बाय आरंभी नार्वेकर हांचे, विशय तरणाट्यां मदीं आशिल्ली आव्हान.

सवरा 15 मिनटाचेर शब्दुली. सवरा 35 मिनटाचेर आयकुपाक रावा तुमची आवडीची कार्यावळ म्हळ्यार कातारांची कार्यावळ. सात वरांचेर नाट्यगीत. सात वरा 30 मिनटाचेर चावडेर ही कार्यावळ. आठ वरा 15 मिनटाचेर गीत गजल. नऊ वरा 15 मिनटाचेर स्पॉटलाईट ही कार्यावळ. धा वरा 30 मिनटाचेर राष्ट्रीय संगीत कार्यावळ. तर आयक बेनो, ही आशिल्ली आयज वितरावपी कार्यावळींची वळेरी. काही खिणात मेळूया सदाफुली कार्यावळीत.

ऐकवेनो, तुम्ही ऐकता 233 अंश एक मीटर म्हणा 1287 किलो हर्जाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. बरा जाल्ली आसा, बरोबर 1:45 सदाफुली कार्यावळी तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. सदाफुली कार्यावळीचे पयले गीत ऐकुया, साधना सरकम आणि जय मंगलदास हांच्या आवाजान हे कोंकणी गीत.

आयकबेनो दोमिनिकते आयकले समीर करपे हांच्या आवाजान हे कोंकणी गीत आयकबेनो वे जाला सदाफुली कार्यावळीचे निमणे गीत आयकपाचे. ह्या गीता वांगडा सदाफुली कार्यावळ सोंपता. बरोबर 2 वरांचेर आयकुपाक रावात मिड डे न्यूज इन इंग्लीश आनी 2:15 दोपहर समाचार. सदाफुली कार्यावळीचे निमणे गीत आयकुया गौतमी हिदे हांच्या आवाजान.

आयकप्यानो तुम्ही आयकता 233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्जाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादयी चॅनल वरां जाल्ली आसा बरोबर 2:30 हिंदी चित्रपट संगीत कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. हिंदी चित्रपट संगीतच्या कार्यावळींत आयकुया हे पयले गीत. आशा भोसले आणि अभिजीत भट्टाचार्य हांच्या आवाजांत

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: ऐकपेनो वरा झाली आसा 2:41. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यवळीत मुखार ऐकूया लेकिन फिल्मातले हे गीत सुरेश वाडकर हांच्या आवाजान गुलजार हांचे बोल आसा.

नमस्कार आणि योकार 233.1 मीटर मळा 1287 किलो हर्ट्झचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माझं चॅनल. मग ऐकूप्यांनो, आज वार आयतार, तारीख 14 जून 2024, बरोबर 5:29 मिनटां आणि 27 सेकंद जाल्ले आसात आमचे हे स्टुडिओन. आणि हांव तुमची आकृती आयच्या ह्या तिसऱ्या सभेत आमच्या मोगा आयकुप्यांचे स्वागत करता आणि आमच्या ह्या तिसऱ्या वितरणेक सुरुवात करता. नमस्कार आणि येवकार.

डॉक्टर शकुंतला भरणे यांच्या आवाजातल्या ऐकले तुम्ही निमणे गीत. या गीताची रचना केली स्वर्गस्थ माणिक प्रभू गावणेकर यांच्यानी. तर आज तुम्ही युवावाणी या कार्यावळीत ऐकले सुरवेक तनाट्यामध्ये आशिल्ली आव्हानं या विषयाचे बाय आरंभ.

0: अरे खुई वता इतली ताकतिके
1: आणि खुई बाजारात
0: बाजारात आणि पोती खुई तर
1: पोती पोती त्या दितात मग फुकट
0: पहिले ही सवय तुमची ही सवय सामकी चुकीची असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या
1: मागीर
0: बाजारात वतना घरा कडल्यान कपड्याची पोती वरची म्हणजे प्लास्टिक चकोय घरा येवचो ना
1: कळ कपड्याची पोती
0: से नो टू प्लास्टिक
2: नमस्कार हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात अशोच मनभुलवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान हांव त्यो आयकून आनंद घेतां तुम्ही मजरत आयकात आणि आस्वाद घ्या
3: मग आयकुप्यानं तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल 233.1 मीटर मा 1287 किलो हर्ट बरोबर 5:58 आयकुपाक रावात कोकणीतल्यान मुखेल खबरो तशेच बरोबर 6 वरांचे आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जावपी हिंदी समाचार.

नमस्कार, हे असात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांणी आयज नीस शारांत संयुक्तपणान भारत इनोव्हेट्स कार्यावळीचे उक्तावण केले. फाटल्या 12 वर्सांत देशातल्या अल्पसंख्याक समाजाचे जिवीत दर्जो आणि एकंदर परिस्थितीत खूप सुधारणा झाल्या असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांणी म्हटला. युपीए सरकारच्या कार्यकाळापरस कर्नाटक राज्याक केंद्रीय करांत 5 पटींनी अधिक निधी मेळ्ळा असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी म्हटला. अंदू पावस उणो जावपाची शक्यता आशिल्ल्यान उदकाची जतनाय घेवप गरजेचे आसा. तशेंच पावसाक कळाव जाल्ल्या कारणान गोंयातल्या धरणांची पातळी देंवल्या असो हुस्को मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायला. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या फुडारपणाखाला गोंय सरकारान लिव्हर फॉरएव्हर कार्यावळ गोंयांत सुरू करपा खातीर झायडस लायफ सायन्सीस लिमिटेड संस्थे वांगडा कबलात केल्या. खाजगी कंपनी खातीर नवे नेम सरकार चालीक लायतले आनी खाजगी वाठारांत 5 ते 10 वर्सांचो अणभव आशिल्ल्यांक पगार वाड मेळटली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी रोजगार मेळाव्याचें उक्तावण केल्या उपरांत सांगले. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आनी ओडिशा मॉन्सून पावसा खातीर पोषक वातावरण निर्माण जाल्ल्याचें भारतीय हवामान विभागान म्हटलां. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीने वळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

पहिली पळोया मादर चॅनलाचे वितरित जावपी काय मुखेल कार्यावळी आयकुपा क्रवा शब्दुली बरोबर 6:15 6:30 राष्ट्रीय खबरो कातारा ऐकायात बरोबर 6:35 नाट्यगीत बरोबर 7 जाल्यार 7:20 आस्वाद घेयात प्रादेशिक खबरापत्रांचो

मिनटांचे स्पॉटलाइट राष्ट्रीय कार्यावळी बरोबर 9:30 ऐकपाक रवत राष्ट्रीय संगीत कार्यक्रम बरोबर 10 वरांचे 11 वरांचे ऐकपाक रवत हिंदी समाचार आणि ताचे उपरांत इंग्लिश न्यूज जाल्या बरोबर 11:12 आयची ही बसका सोपतली आणि ह्यो आशिल्ल्यो मादय चॅनलाचे वितरित जावपी काय मुखेल कार्यावळी.

सद्या तुमका रेनबो सांज ही कार्यावळ आयकुपाक मेळटली. 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो. भाऊचे बलकांव 7:45 बरोबर 8 आस्वाद घेयात हॅलो गोयकारा ह्या कार्यावळीचो. 9:15 संडे ऑन द रॉक्स. 10:05 फोन इन ही कार्यावळ. 11:10 सॉफ्ट रॉक ही कार्यावळ. जाल्या बरोबर 12:06 आयची तिसरी बसका सोपतली. आनी ह्यो आशिल्ल्यो आयच्या पुराय दिसाक वितरावपी म्हादय तशेंच एफ एन रेनबो वाहिनीचे प्रसारीत जावपी कांय मुखेल कार्यावळी.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.

तुमची सांज आनिकुई मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचा नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचा नंबर 2421285 आणिक 2224457. हॅलो गोयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स बरोबर 6:15 आणि 15 सेकंद झाले आसात आमच्या ह्या स्टुडिओन आणि आमच्या मोगळ आयकुप्यांच्या आवडीनुसार आणि मागणी प्रमाण आम्ही तांचे खातीर घेऊन आयल्यात कार्यावळ शब्दोली. शब्दोली ही कार्यावळ सदांच आमच्या संगीत मोग्या खातीर घेऊन येता मोवाळ सुरबूस अशी कोंकणी गीतां तुमची थाकाय घालोवपा खातीर आनी सांजेच्या चावे वांगडा तुमकां आयकुपाक दिता ह्या कार्यावळीचे पयले गीत शान हांचो हो स्वर.

या गीताक संगीतबद्ध केला अशोक पत्की हांच्यानी, जाल्यार या गीताचे जे बोल बरयल्यात ते साईश पाणंदीकर हांच्यानी.

रवींद्र बिजूर हांच्या आवाजातल्यान तुम्ही ऐकले माधव बोरकर हांची ही गीत रचना. आणि आता म्हळ्यार शब्दली या कार्यावळीच्या निमणे सुवातेक तुमचे खातीर हरिहरण आपल्या स्वरातल्यान घेऊन येता सर्गेस्त रमेश वेळुसकर हांची ही गीत रचना.

0: आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन हांणी आयज नीज शारांत संयुक्तपणान भारत इनोवेट्स कार्यावळीचे उक्तावण केले. भारत फ्रांस इनोवेशन वर्स हे कार्यावळी अंतर्गत हेर देशातले मुखेल इनोवेशन स्टार्टअप आनी व्हेंचर कॅपिटलिस्ट ह्या वेळार उपस्थित आशिल्ले. प्रगत संगणन, अर्धवायू, कृत्रीम बुद्धी, क्वांटम तंत्रगिन्यान, अंतराळ तंत्रगिन्यान, निवळ उर्जा, जैव तंत्रगिन्यान ह्या सारख्या 13 मुखेल मळावेल्या नवनिर्माणाचेर भर आसतलो. ह्या वेळार प्रधानमंत्री मोदी हांणी भारत आनी फ्रांस देशामधल्या घटमूट संबंधांचेर उजवाड घातलो. संवसारात कित्येक राष्ट्रां एकामेका वांगडा वेपार करतात आनी ह्या देशामदी रणनीती भागीदारीय आसता. मात कांय संबंद अशे आसतात जे सामयिक हिता वांगडाच सामयिक विजन बरोबर घेवन वतात. भारत आनी फ्रांसाचो संबंद लेगीत असोच आशिल्ल्याचे प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले.
1: दुनिया में अलग अलग देश एक दूसरे के साथ व्यापार करते हैं, अलग अलग देशों के बीच स्ट्रेटेजिक पार्टनरशिप भी होती है, लेकिन कुछ रिलेशंस ऐसे होते हैं जो शेयर्ड इंटरेस्ट के साथ साथ शेयर्ड विजन से भी ड्राइव होते हैं. भारत और फ्रांस का रिश्ता कुछ ऐसा ही है.
0: उपस्थितांक संबोधित करतना फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हांणी भारताभायर ह्या उपक्रमाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन करप हो फ्रांसा खातीर सन्मान आशिल्ल्याचे म्हळे. भारताक फकत उपाट प्रतिभेन संपन्न आशिल्लो देश म्हणूनच न्हय तर नवनिर्माणाची भूंय आनी तंत्रगिन्यानातली क्रांतिकारी शक्त म्हणून संसार भारताकडेन पळयता अशें तांणी म्हळे. भारताच्या मुखेल स्टार्टअप आणि नवनिर्माण करप्यांक दाखोवपाक आणि जागतिक गुंतवणूकदार आणि उद्योजकांक भागीदारी वाढवपाक फ्रान्साचो भागीदार देश म्हणून वेचून आयल्ल्याचो भोवमान झाला असे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हांणी सांगले. तशेंच स्वातंत्र्या उपरांत भारताचे सगळ्यांत चड काळ वेचून आयिल्ले प्रधानमंत्री जाल्ल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका ताणी परबी भेटयली. फाटल्या 12 वर्सांत देशातल्या अल्पसंख्याक समाजाचे जिवीत दर्जो आनी एकंदर परिस्थितीत खूप सुधारणा झाल्या अशें केंद्रीय अल्पसंख्याक वेव्हार मंत्री किरण रिजिजू हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सबका साथ सबका विकास ह्या संकल्पने खातीर उदरगतीचो लाव समाजातल्या दरेक घटका मेरेन पावप सुनिश्चित जाल्ल्याचे एका राष्ट्रीय चॅनलाक दिल्ल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हांणी सांगले.
2: Minorities are better in India. 12 years after Modi ji has become the Prime Minister, the life, the quality, the overall situation of minority communities have become better because life of every Indian has become better.
0: अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक भारत ही वास्तवताय झाल्याचा अनुभव देशातल्या लाखांनी लोक घेतात असे त्यांनी म्हणाले. युपीए सरकाराच्या कार्यकाळापरस कर्नाटक राज्यात केंद्रीय करात 5 पटींनी अधिक निधी मेळा असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी म्हळां. त्यो आयज बंगळुरू शारांत आयोजित केल्ल्या विकसीत भारत संकल्प समावेश ह्या कार्यावळींत उलयताल्यो. कर्नाटकाक केंद्राकडल्यान मेळपी निधीपासून वंचीत दवरताले असो आरोप काँग्रेसीच्या राज्य सरकाराचो आरोप तांणी भायर आयलो. निधी वाटपाचो तपशील दितना केंद्रीय मंत्री सीतारामन हांणी सांगले, कर वाटपातल्यान राज्याक 4 लाख कोटी रुपया मेळ्या. भांडवली मालमत्तेत गुंतवणूक करपा खातीर राज्याक 50 वर्सांच्या काळा खातीर 18,000 कोटी रुपयांचे बिनव्याज रीण घेवपाची सूट दिल्या. तशेंच 8,100 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधपा खातीर 63,000 कोटी रुपया, रेल्वे मुळाव्या सुविधां खातीर 7,700 कोटी रुपया आनी बेंगळुरू चेन्नय उद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पा खातीर 7,000 कोटी रुपयांचो केंद्रीय निधी राज्याक मेळिल्ल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आनी ओडिशांत नैऋत्य मान्सून पावसा खातीर फुडल्या 2 ते 3 दिसांत पोषक वातावरण आशिल्ल्याचे भारतीय हवामान विभागान म्हळां. ईशान्येच्या कांय वाठारांनी अंदमान आनी निकोबार जुवे, केरळ, माही, ओडिशा, तामिळनाडू, पुडुचेरी आनी कारायकल हांगा व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास हवामान विभागान उक्तायला. मजगती आयज महाराष्ट्रातल्या कांय वाठारांनी उष्णतायेच्या ल्हाराची परिस्थिती उप्रासतली आनी फाल्यां मेरेन दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेश, कोकण आनी गोंयांत उष्ण आनी दमट हवामानाची शक्यता आशिल्ल्याचे विभागान सांगले. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्र।

जाय तो शेजारी ती गोरजेर मारता धांव देखून शेजारी शेजाऱ्यांनी चलोंक जाय मोय मोगान येवचे ना एकूण

0: हिलारेनो कोस्ता हांच्या आवाजांतल्यान तुमी आयकली काजाराची फकाणां. हे कातारांनी आतां वेळ जाला कातारांच्या कार्यावळींत एक ल्हानसो विसो घेवपाचो. आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल.
1: कलात्म गोंय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोंय गोंयच्या प्रयोगजिवी कलांची वेगवेगळी तासां मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोंयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मतां.
4: गोंयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्म गोय

0: आणि आल्फ्रेड रोज यांच्या आवाजातल्या तुम्ही ऐकले कातारा या कार्यवाहीचे निमणे. कातारा आणि या कातारा सांगतास आयची कातारांची कार्यवाही इथल्या नांगा सोपत. बरोबर 7 वरांचे तुमकां आयकुपाक मेळटले मराठी नाट्यगीतांचो कार्यक्रम म्हळ्यारच नाट्यगीत.
1: गांव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्या.
2: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हाव.
0: रसिक हो तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही म्हादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स. आमच्या घड्याळात वाजले आहेत सायंकाळचे 7 आणि

आमचे संगीत प्रेमी ऐकणार आहात कार्यक्रम नाट्यगीत. नमस्कार श्रोते हो. संगीत म्हणजे मनाला मिळणारा एक सुंदर स्पर्श, आणि अशाच सुरेल स्पर्शाची अनुभूती देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास मराठी नाट्यगीतांचा कार्यक्रम, अर्थातच नाट्यगीत. तर मग आवाज वाढवा आणि मन मोकळं करा, कारण सुरू होत आहे आपल्या सर्वांचा लाडका मराठी संगीत कार्यक्रम. आणि ऐकूया या कार्यक्रमाचे पहिले गीत भालचंद्र पेंढारकर यांच्या आवाजात.

हे नाट्यगीत संगीत सौभद्र या नाट्यामधील असून या गीताची रचना सरगेस्त अण्णासाहेब किर्लोस्कर

0: धाडटलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. ताळगांव श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमार मेगा नोकरी मेळाव्याचे उक्तावण केले उपरांत मुखेलमंत्री उलयताले. खासगी वाठारातल्यान अणभव प्रमाणपत्र सक्तीचे आसा ताचे बरोबर उमेदवाराक ऑफर लेटर मेळू शकना. सरकारी पदाखातीर कामाच्या अणभवाची गरज आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. आयज एका दिसाच्या या रोजगार मेळाव्यात 100 परस चड कंपन्यांनी वाटो घेतला. खासगी वाठारांत काम करपी बायलांखातीर कदंबाच्या बसींनी आणि म्हजी बस भाडे उणे करपाखातीर सरकार तिकीटीन सवलती सुरू करतले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगला. फुडल्या 2 ते 3 महिन्यांत सरकाराचे वेगवेगळे उपक्रम मुखार येतले अशें तांणी म्हटलां. गोयच्या तरणाट्यांनी रोजगार मेळयतना डिस्टन्स लर्निंग शिक्षण कार्यावळींतल्यान शिक्षण चालू दवरचे अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. रोजगारांत स्पर्धा उरपा खातीर कुशळटाय आनी पात्रताय सतत वाडोवपाचे म्हत्व मुखेलमंत्र्यांनी या वेळार सांगले. विकसीत जावपी नोकऱ्यांची तरणाट्यांक माहिती असप म्हत्वाचें अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. हे वेळार कामगार खात्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले.
1: आयच्या जॉब फेराच्या निमित्तान मोर देन 150 कंपनीज हांगासर आयल्या. गोंयच्या तरणाट्यांक ऑपॉर्च्युनिटी दिवपा खातीर तांच्यानी आपलो ह्या मेगा जॉब फेरात पार्टिसिपेट जाल्या आनी जे भुरगे गोंयचे एक्सपिरियंट आसात अशा पद्दतीचे जॉब घेवपा खातीर तांकां ते ऑपॉर्च्युनिटीज दितले. मोर देन 5,000 जॉब ऑपॉर्च्युनिटीज एट प्रेझेंट आयच्या दिसाक तरी अवेलेबल आसा. म्हाका म्हज्या लेबर कमिशनरान इन्फॉर्मेशन दिला त्या प्रमाणे आयज जवळपास मोर देन 10,000 भुरग्यांनी रजिस्ट्रेशन केलां आसत. तर आज आताच्या वेळी 1,500 भुरगे हांगासर आता पार्टिसिपेट जाल्या.
0: अनुपावस उणो जावपाची शक्यताय आशिल्ल्यान उदकाची जतनाय घेवप गरजेचे आसा. बोरवेल वापरप्यांक उदक संवर्धनाची सराव करप आनी उदकाच्या साठ्याक रिचार्ज करपाक मदत करप सक्तीचे अशें परिपत्रक जारी करपाक उदका स्त्रोत खात्याक निर्देश दिला. शक्य असल्यार सरकार उदका संवर्धनाचे उपाय हातांत घेतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला. पावसाक कळाव जाल्ल्या कारणान गोंयातल्या धरणांची पातळी देंवल्या असो हुस्को मुखेलमंत्र्यांनी या वेळार उक्तायलो.
2: प्रेझेंट दीस सिच्युएशन क्रिएट झाल्या ओके ताका लागून पाऊस कमी आसतलो आणि ताकाच लागून आम्ही वॉटर कन्झर्वेशन करप खूप महत्वाचे असा. इवन दो हांवें WRD डिपार्टमेंटाक सर्क्युलर काढपाक लायला जितके जणांचे बोरवेल आता त्या सगळ्या जणांनी कंपल्सरी वॉटर कन्झर्वेशन करचे पडटले. तर रिझर्वॉयर जे आपण जे रिचार्ज करपा खातीर वॉटर कन्झर्वेशन करप गरजेचे असा. ज्या जाग्यार आमकां वॉटर कन्झर्वेशन करप शक्य आहा तितक्या जणांनी वॉटर कन्झर्वेशन करप खूप मोठ्या प्रमाणात, ना जाल्यार फुडल्या वर्सा उदकाचो प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात येतो.
0: भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या फुडारपणाखाला गोंय सरकारान लिव्हर फॉर एव्हर कार्यावळ गोंयात सुरू करपा खातीर झायड्स लायफ सायन्सीस लिमिटेड मालकीची उपकंपनी झिड्स हेल्थकेअर हे संस्थे वांगडा कबलात केल्या. मेटाबॉलिक डिसफंक्शनल असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसीज आणि मेटाबॉलिक डिसफंक्शनल असोसिएटेड स्टिटोहेपेटायटीस हाची सुरुवातीची तपासणी आणि प्रतिबंध करपाक समर्पित केली ही पहिलीच राज्यव्यापी भौशीक भलायकी मोहीम असतली. 3 वर्षांच्या काळात गोयच्या 14 लाख प्रौढ लोकसंख्येतल्या 3 लाख लोकांची तपासणी करपाचो या उपक्रमाचो हेत असा. चरबीयुक्त यकृताची यकृत सिरोसीस आणि टायप 2 गोडेमूत अशा घातक परिस्थितीत संसर्ग आडप हो या भलायकी उपक्रमाचो हेत असा असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. लिव्हर फॉर एव्हर मोहीम गोयची घटमूट भलायकी जतनाय कार्यावळ असतली. मुळावी भलायकी केंद्रां भौशीक भलायकी संचालनालय आणि गोय वैजकी महाविद्यालय खाशेली निदान आणि दुयेती व्यवस्थापन हाताळणी केंद्र म्हण या मोहिमेखाला काम करतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांणी आयज नीस शारांत संयुक्तपणान भारत इनोव्हेट्स कार्यावळीचे उक्तावण केले. भारत फ्रान्स इनोव्हेशन वर्स हे कार्यावळी अंतर्गत हेर देशातले मुखेल इनोव्हेशन स्टार्टअप आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट या वेळार हाजीर आशिल्ले. प्रगत संगणन अर्धवायू कृत्रिम बुद्धी आणि क्वांटम तंत्रगिन्यान अंतराळ तंत्रगिन्यान निवळ उर्जा जैव तंत्रगिन्यान ह्या सारख्या 13 मुखेल मळावेल्या नवनिर्माणाचेर भर असतलो. या वेळार प्रधानमंत्री मोदी आणि भारत आणि फ्रान्स देशामधल्या घटमूट संबंधाचेर उजवाड घातलो. संसारात जायती राष्ट्रां एकमेकांक वांगडा वेपार करतात आणि ह्या देशामधी रणनीती भागीदारी असता. मात काय संबंध असे असतात जे सामायिक आणि हितावांगडाच सामाहिक व्हिजन बरोबर घेऊन वतात. भारत आणि फ्रान्सचा संबंध लेगीत असंच आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: दी हाणी सांगले.
1: दुनिया में अलग अलग देश एक दूसरे के साथ व्यापार करते हैं, अलग अलग देशों के बीच स्ट्रेटेजिक पार्टनरशिप भी होती है, लेकिन कुछ रिलेशंस ऐसे होते हैं जो शेयर्ड इंटरेस्ट के साथ साथ शेयर्ड विजन से भी ड्राइव होते हैं. भारत और फ्रांस का रिश्ता कुछ ऐसा ही है.
0: ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: गोवा लोकसेवा आयोगान राज्य सरकारच्या कर्मचारी भरती खातीर आणि उमेदवारांखातीर अर्जी पत्रां स्विकारपाक एक नवी आणि सोपी ऑनलाईन पद्धत सुरू करपाचो निर्णय घेतला. या नव्या निर्णयाप्रमाण सरकारी विभाग आता आपल्यो गरजो आणि लागपी कागदपत्रां ऑनलाईन रितीन सादर करू शकतले. जीपीएससीचे कर्मचारी या अर्जांची तपासणी करतले आणि तातून काही चूक असल्यास तो अर्ज दुरुस्ती खातीर परतो धाडटले. अर्ज मंजूर झाल्या उपरांत संबंधित विभाग एक आगळो रिक्विजिशन आयडी आणि पीडीएफ पावती मेळटली. या ऑनलाईन व्यवस्थेखातीर उमेदवाराच्या अर्जांचेर देखरेख दवरप सोपे जातले. उमेदवारांक वेगवेगळ्या पदाखातीर अर्ज करपाक ऑनलाईन पोर्टलाचेर फकत एक फावट नोंदणी करची पडटली. उपरांत तांकां एक आयडी मेळटलो. अर्ज भरचे पयली उमेदवारांक आपली फेशियल ऑथेंटिकेशन करचे पडटले. संसारीक रक्तदान दिसा निमतान खडपा बांद फोंडा हांगा श्री रविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, सार्थक फाउंडेशन, रेड क्रॉस सोसायटी, सालसेत तालुका आणि व्हिक्टर हॉस्पिटल यांच्या जोडपालवान रक्तदान शिबीर झाले. मुखेल सोयरे म्हणून फोंडेचे बालरोग चिकित्सक डॉ संतोष उजगावकर, नगरसेवक रितेश नाईक, कुर्ती पंचायतीचे सरपंच नावेद तहसीलदार, नगरसेवक आनंद नाईक, रुपक देसाय, ज्योती नाईक आदी मानेस्त कार्यावळीक हजर आशिल्ले. यावेळार उलयतना रितेश नाईक आणि रविनायक चॅरिटेबल ट्रस्टाच्या वावराची माहिती दिली. रक्तदान हे एक व्हडले दान आणि यावेळार त्यांनी दरेका दात्याचे उपकार मानले. सर्गेस्त रविनायक हांचो वावर व्हड आशिल्लो आणि ते प्रमाण त्यांच्या ट्रस्टा वतीन समाजा खातीर वेगवेगळे उपक्रम चालीक लायतले अशी माहिती रितेश नाईक हांनी दिली. यावेळार उलयतना डॉ संतोष उजगावकर हांनी रक्तदान हे एक व्हडले दान असले तरी त्या दानातल्यान मेळपी आनंद आणिकूय चड व्हड असा असे सांगले. या दानातल्यान एक जीव वाटवता एक सुखी संकल्पना असा असे सांगताना त्यांनी सगळ्यांक रक्तदान करपाचे आवाहन केले. खेळ अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या फुटबॉल क्लब सर्तीन फोंडा फुटबॉलर्स हो पंगड गोयचे फुडारपण करतलो. ही सर्त 17 जून सावन भावनगर गुजरात हांगा सुरू जातली. या सर्तीन वट्ट 13 पंगडांचो आसपाव असा. फोंडा फुटबॉलर्स या पंगडाचो अ गटाक आसपाव असून ताचो पहिलो खेळ मध्य प्रदेशातल्या बिल्ड अप स्पोर्ट्स पंगडा जातलो. हवामान पणजी वेधशाळेन दिल्ले माहितीप्रमाण येता ते 7 दीस म्हळ्यार 19 जून मेरेन राज्यात हलको ते मध्यम स्वरुपाचो पावस जावपाचो अदमास असा. हे 7 दीस ग्रीन अलर्ट जारी केला. आयज पणजेन चडांत चड तापमान 34.2 आणि उण्यान उणे 28.7 डिग्री सेल्सियस नोंद झाला. परतून एक फावट मुखेल खबरो. कंपनी खातीर नवे नेम सरकार चालीक लायतले आणि खासगी वाठारांत 5 ते 10 वर्षांचो अणभव आशिल्ल्यांक पगार वाढ मेळटली असं मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला. अंदू पावस उणो जावपाची शक्यता आशिल्ल्यान उदकाची जतनाय घेवप गरजेचे असं असं मुखेलमंत्र्यांनी सांगला. गोंय सरकारान लिव्हर फॉर एव्हर कार्यावळ गोंयात सुरू करपा खातीर झिड्स हेल्थकेअर हे संस्थे वांगडा कबलात केल्या. आणि गोवा लोकसेवा आयोगान राज्य सरकारच्या कर्मचारी भरती खातीर आणि उमेदवारी खातीर अर्ज स्वीकारपाक एक नवी आणि सोपी ऑनलाईन पद्धत सुरू करपाचा निर्णय घेतला. आणि इतल्यान या प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमका फाल्यां सकाळी 7:25 ऐकूपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.
3: पापा लाइए 3,000.
4: क्यों भाई?
3: मेरी पॉकेट मनी.
4: अरे अभी तो सिर्फ 2,000 ही कैश है.
3: ए पापा, बुलेट ट्रेन के जमाने में बैलगाड़ी चला रहे हो? डिजिटल पेमेंट चलाओ.
4: है
3: नहीं? हाँ, सीधे यूपीआई से.

0: नमस्कार, माझ्या मोगाळ ऐकूप्यांनो, तुम्ही ऐकतात चावडेर ही कार्यावळ सदांच तुमच्या खातीर घेऊन येता गोयची लोककला, गोयचो पारंपारीक वेवसाय, गोयचो भेस आनी भौसाची म्हायती, तशेंच गोयच्या गिरेस्तकायची म्हायती. तर आयज चावडेर ह्या कार्यावळींत तुमी आयकतले श्री माऊली भिवशेर महिला मंडळ नायकवाडा पाले पेणे हांणी सादर केल्ले भजना. तर आमी आस्वाद घेवया आयच्या चावडेर ह्या कार्यावळींत ह्या पंगडान सादर केल्ली भजन.
1: ऐकूया श्री माऊली भिवशेर महिला मंडळ नाईकवाडा पाले हांणी सादर केल्ली भजनाची कार्यावळ. वाटो घेवपी रुपाली अच्युत नायक, सलोनी संजय नाईक, नीता गोपाळ नाईक, विलासिनी दत्ताराम नाईक, गीतांजली गोपाळ नाईक, सिंधू संजय नाईक, सुचिता चंद्रकांत नाईक, प्रजंती पांडुरंग नाईक. हार्मोनियमाचेर साथ शिल्पा शिवानी शेडगांवकर. पखवाज संजय भिकाजी नाईक.

चावडे या कार्यावळी आज तुम्ही ऐकले श्री माऊली भिवशेर महिला मंडळ आणि सादर केली भजन आणि या भजना सांगात आज आयची चावडे ही कार्यावळी इतल्यान हांगात सोपता.

233.1 मीटर मा 1287 किलो हर्ट्झाचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मदर चॅनल. तेच बरोबर 105.4 मेगा हर्ट्झाचे तुमकां ऐकोपाक मेळटा एफ ए रेनबो वाहिनीचे प्रसारित जावपी कार्यावळी बरोबर आमच्या गड्याळीचे जाल्या 8. आणि आता आम्ही पळोया आयच्या पुराय दिसाक वितरपी कांय मुखेल कार्यावळी. पहिली मादय चॅनलाचे वितरित जावपी कांय मुखेल कार्यावळी.

आठ जाऊन पाच मिनिटांचे मराठी वार्ता गीत गजल ऐकायात बरोबर आठ वाजा जाऊन पंधरा मिनिटांचे पावणे नवाक समाचार संध्या आणि त्याच्या उपरांत न्यूज एट नाईन नऊ वाजा जाऊन पंधरा मिनिटांचे स्पॉटलाईट राष्ट्रीय कार्यावळी बरोबर साडे नऊ वाक राष्ट्रीय संगीत कार्यक्रम बरोबर दहा वरांचे अकरा वरांचे ऐकूपाक रवात हिंदी समाचार आणि त्याच्या उपरांत इंग्लिश न्यूज झाल्या बरोबर अकरा वरां जाऊन बारा मिनिटांचे आयची ही बसका सोपतली आणि ह्यो आशिल्ल्यो मादय चॅनलाचे वितरावपी काय मुखेल कार्यावळी.

आनी आता आमी पळोया FM रेनबो वाहिनीचे प्रसारित जावपी काय मुखेल कार्यावळी. सध्या तुमका हॅलो गोयकार ही कार्यावळ ऐकूपाक मेळटली. 9:15 संडे ऑन द रॉक्स, 10:05 फोन इन ही कार्यावळ, 11:10 सॉफ्ट रॉक, जाल्या बरोबर 12:06 आयची ही तिसरी बसका सोपतली. आनी ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसाक वितरावपी माधय, तशेंच FM रेनबो वाहिनीचे प्रसारित जावपी कांय मुखेल कार्यावळी.

0: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 म्हादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 FM रेनबोंत वीर जवान.

सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्त

0: पणे फ्रान्समधल्या नीस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. देशातले तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहाँ कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मातब्बर उपस्थित होते. अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेला तणाव कमी करायच्या उद्देशानं प्रस्तावित असलेल्या सामंजस्य कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं इराणनं म्हटलं आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कराराचं राजकीय, कायदेशीर आणि तांत्रिक स्तरावर परीक्षण अद्याप सुरू आहे. दरम्यान कतारचं एक शिष्टमंडळ तेहरान इथं दाखल झालं असून ते इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसंच इराण आणि अमेरिका यांच्यातला राजनैतिक संवाद सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच एका करारावर सहमती व्हायची आशा व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे. मात्र इराणी अधिकाऱ्यांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान प्रस्तावित कराराच्या विरोधात मशाद इथं निदर्शनं झाल्याचंही वृत्त आहे. लेबनॉनच्या काही भागावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे. इराणच्या पाठिंब्यावरच्या हिजबोल्ला या सैनिकी गटाच्या काही इमारतींवर हा हल्ला करण्यात आला. लेबनॉनची राजधानी बैरूतच्या काही भागात धूर दिसल्याचं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील भागावर हिजबोल्लानं केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. ओमानच्या समुद्रात असलेल्या भारतीय मालवाहतूक जहाजावरच्या 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर एमव्ही जबात अली 9 हे जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकलं होतं. या जहाजावरचे सर्व कर्मचारी सुखरूप असून या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्यात येत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आला असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ आज

0: पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 14 भाविक बुडाले. हे सर्वजण रांजणी इथले असून सिद्धनाथाच्या दर्शनानंतर परत निघाले असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून 2 जण वाचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींना उपचारासाठी पंढरपूरला पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या 5व्या चेंडूवर शेफाली वर्मा 6 धावांवर बाद झाली. तिच्या जागी आलेली जेमिमा रॉड्रिग्स फक्त 1 धाव करून तंबूत परतली. आज या स्पर्धेत झालेल्या आधीच्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँडवर 6 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडनं 8 गडी गमावून 139 धावा केल्या. बांगलादेशानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावा करत सामना जिंकला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत आणखी 2 खासदार असल्याचा दावा केला आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्या आज कोलकाता विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होत्या. आपला 22 खासदारांचा गट उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत 2/3 खासदार असल्याचा दावा काकोली घोष दस्तीदार यांनी केला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. पक्षाच्या कुठल्याही कथित गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. सदनात केवळ पक्षनियुक्त नेता आणि मुख्य प्रतोद यांच्याद्वारे प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष मानला जावा असं त्यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार केती आझाद आणि सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्षांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंडखोर खासदारांचं वर्तन संविधानाला धरून असल्याची टीका या दोन्ही नेत्यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28-31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 14 भाविक बुडाले. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मीटरमा 1287 किलोहर्ट्झचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामान चॅनल. बरोबर 8:15 आणि 23 सेकंद झाले असत. आणि आम्ही आमच्या मोगळ ऐकोप्या खातीर घेऊन आयल्या कार्यावळ गीत गजल. तर कार्यावळ सुरुवात करताना आम्ही ऐकूया गुलशन कुमार हांचा हो स्वर.

0: गीत गजल या कार्यावळीत
1: तुम्ही ऐकले फरीदा खानुम हांच्या आवाजातल्या या कार्यावळीची निमाणी गजल. आणि या गजली सांगाताच आयची गीत गजल ही कार्यावळ इतल्यान हांगात सोपता.

सहजाऊन 10 मिनिटांचे विचार किरण, 6:50 संजीवनी, 7:25 कोकणीतल्यान खबरो, चित्रसंगीत 8:50, 10:05 कतारांची कार्यावळ जाल्यार 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आयकुपाक रावत.

बारा जाऊन 5 मिनिटांचे घरकुल, 5 जाऊन 30 मिनिटांचे युवावाणी, 3 सांजा 7 अंक झाल्या बरोबर 10 वरांचे ऐकूपा क्रवात मध्ये झोकती गीतं. आणि य आशिल्ल मादळ चॅनलाचे वितरपी फाल्याचे काय मुखेल कार्यावळी. आणि आता एफ एन रेनबो या वाहिनीचे वितरित चौपी काय मुखेल कार्यावळी. 6:10 पुष्पांजली, 6:32 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, 7:10 नमस्कार गोवा, 9 सदाबहार झाल्या 10:10 मराठी गीतांची कार्यावळी.

तारजान 10 मिनिटांचे चित्ररंजन, नाट्य गीत 2 वरांचे, 4 जण 5 मिनिटांचे पार्श्वसंगीताची कार्यावळ, 6 जण 5 मिनिटांचे रेनबो सन, जाल्यार 10 वरांच्या एक उपक्रमात आरजे चॉईस वेस्टर्न म्युझिक. आणि ह्यो आशिल्ल्या FN